सुप्रभात श्रोते हो, FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर मी सुवर्णमाला आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज बुधवार भारतीय सौरदिनांक 31 आषाढ 1948 अर्थात 22 जुलै 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. श्रोते हो, आजच्या पहिल्या प्रसारण सभेस सुरुवात करीत आहोत सनीच्या मंगल सुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारांनी सनेर वाजवलेले मंगलदोन आता आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आता सहक्षेपित करीत आहोत.

संत सोयराबाई यांची भक्तिरचना आतापण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात आता ऐकूयात दामोदर शिरवाले यांची रचना. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामध्ये संगीत आहे आनंद शिंदे यांचं.

आशा भोसले यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर यांची भक्तिरचना आता आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रुतीहो, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना ऐकूयात. स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो, सुधीर फडके यांच्या स्वरातील आणि संगीतातील जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना आता आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना आता आपण ऐकलीत. लता मंगेशकर यांच्या सुरामध्ये संगीत होता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रुती हो, मंगलप्रभात या कार्यक्रमाची सांगता करूयात अनंतराव टेकाडे यांच्या देशभक्तीपर गीताने.

0: श्रोते हो, समूह स्वरातील अनंतराव टेकाडे यांची देशभक्तीपर रचना आता आपण ऐकलीत आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणी FM सेवेचं हे आहे धाराशिव केंद्र. सकाळचे 6:35 होत आहेत.
1: दूधसारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या 1000 व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.

श्रोते ऐकूयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कृषीवाणी हा कार्यक्रम. यामध्ये पावसाळ्यात घ्यावयाची जनावरांची काळजी याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मेनोपॉज याविषयी माहितीचा भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्योती रोकडे. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात वास्तुशास्त्रज्ञाची जबाबदारी याविषयी माहिती, सहभाग आहे तृप्ती देशपांडे यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा आपण आस्वाद घ्याल 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 आणि 8:40 आम्ही प्रसारित करू. 8:15 वेळ आहे लख लख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील 9:00.

श्रोतेहो, सकाळी 10 वाजता संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम, यामध्ये आषाढी वारी विशेष कार्यक्रम पौले चालती पंढरीची वाट, संकलन आणि निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट

संगीताचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम. यामध्ये आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या लेखी इंद्रायणी माटे पिसुळकर आणि ममता हिरेमन यांच्याशी संवाद आणि त्यानंतर अक्षयधाम पर्यावरण रक्षण करण्यासाठी पर्यावरण श्लोक याविषयी लेखिका आहेत नंदा हरंग. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. दुपारी 1 ते 5 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 यवतमाळ जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

श्रोतेहो, सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम गीतगुंजन युवावाणी हा कार्यक्रम 5:30 यामध्ये स्टे ट्यून या सदरात 23 जुलै भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. लेखिका आहेत गायत्री सुतार. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 6:10 यामध्ये आमिर खान यांनी गायलेला राग अभोगी. सायंकाळी 6:30 घेभरारी हा युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30 आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये रामकृष्ण भजनी मंडळ गावसूत तालुका जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आम्ही प्रसारित करू.

श्रोते हो, संसद समीक्षा हा कार्यक्रम रात्री 8:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील आणि 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, याव्यतिरिक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा.

0: आकाशवाणी धाराशिव केंद्र 6:40 झाले आहेत. कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात पावसाळ्यात घ्यावयाची जनावरांची काळजी याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं.

शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषी वाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी या विषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, पावसाळा

0: हा शेतीसाठी जितका आवश्यक आहे तितकाच तो जनावरांच्या आरोग्यासाठी आव्हानात्मकही असतो. या काळात योग्य व्यवस्थापन केल्यास जनावर निरोगी राहतात, दूध उत्पादन वाढतं आणि आर्थिक नुकसान टाळता येतं. शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम गोठ्याची स्वच्छता आणि कोरडेपणा. पावसाळ्यात गोठ्यात पाणी साचू देऊ नये. गोठा नेहमी स्वच्छ, हवेशीर आणि कोरडा असावा. ओलसर वातावरणामुळे जंतू, बुरशी आणि डासांची वाढ होते. त्यामुळे गोठ्यातील शेण आणि घाण दररोज काढावी. पिण्याच्या पाण्याची भांडीही नियमित स्वच्छ ठेवावी. त्याचबरोबर आपल्या जनावरांना संतुलित आणि दर्जेदार आहार द्यावा. पावसाळ्यात हिरवा चारा भरपूर उपलब्ध असतो, पण अतिशय ओला आणि कुजलेला चारा जनावरांना देऊ नये. त्यामुळे अपचन, जुलाब आणि इतर पचनाचे आजार होऊ शकतात. हिरव्या चाऱ्याबरोबरच कोरडा चारा, संतुलित पशुखाद्य द्यावं. तसंच खनिज मिश्रण आणि मिठाच्या पेढीची व्यवस्था करावी. जनावरांना नेहमी स्वच्छ आणि ताजी पाणी द्यावं. दूषित पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य रोग होऊ शकतात. पाण्याची टाकी आणि भांडी नियमित धुवावीत. पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य रोगांना प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं वेळेवर लसीकरण करावं. तसंच अंतर्गत आणि बाह्य परजीवींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित जंतनाशक औषधं द्यावीत. चिखल आणि ओलाव्यामुळे खुरांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते. जनावरांचे खूर स्वच्छ धुवून कोरडे ठेवावेत. आवश्यक असल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं औषधोपचार करावेत. शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यात डास, माशा आणि गोचिड यांचा त्रास जास्त वाढतो, त्यामुळे अनेक रोगांचा प्रसार होतो. गोठ्यांभोवती पाणी साचू देऊ नये. आवश्यकतेनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी.
1: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकलत पावसाळ्यात घ्यावयाची जनावरांची काळजी याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन होतं अश्विनी पाटेकर यांचं. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते. दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते. सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषतः पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणंही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन

0: जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज व नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
1: श्रोतेहो आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोत्या हो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो, परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्याऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे.

0: ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे. अशा गोष्टी घरमालकाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: care cred.
1: श्रोते आपली प्रसन्न सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी धाराशिव केंद्राची ही प्रसारण सभा आपण ऐकतोय. एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर 6:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. सुरुवातीला झाला महार पंढरीनाथ या चित्रपटासाठी गदी माडगुळकर यांचे गीत ऐकूयात सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये.

0: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
2: सगळं काय चाललंय?
3: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे. पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रुतीहो कार्यक्रमात आता फुकट चंबू बाबूराव या चित्रपटासाठी श्रीकांत नरुले यांचे गीत ऐकूयात. श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये, संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

फुकट चंबू बाबूराव या चित्रपटासाठी श्रीकांत नरुले यांचं गाणं आपण ऐकलं. श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संगीत होतं बाळ पळसुले यांचं. या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्र.
1: आषाढी वारी आनंद वारी, आषाढी वारी आनंद वारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी. टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी. माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष. आषाढी वारी आनंद वारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी. आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी 8 जुलै पासून रोज सकाळी 6:30 वाजता. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतने. निर्मिती सहाय्य मदालसा कानडे. आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढ वारी आनंद वारी.
2: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे नेबुलायझर आणि इनहेलरचा योग्य वापर. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील छाती आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉक्टर सुनील जाधव. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231. हॅलो डॉक्टर.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेत नीटसह सर्व बाबींवर चर्चा करण्याची सरकारची तयारी, राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. राज्यातल्या 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मराठवाड्यात अनेक भागात संततधार पाऊस, आजही बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं, त्यानंतर ते बोलत होते. जितेंद्र सिंग यांनी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा अर्ज काँग्रेसनं दिला नसल्याचं सिंग यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: सरकार संसद में न केवल इस विषय को लेकर बल्कि इस विषय के साथ संबंधित अन्य सभी विषयों को विस्तृत चर्चा के लिए तैयार है. प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों को लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे.
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन

0: सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं, पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज कालही वारंवार व्यत्यय आल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करून देशातल्या युवकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते म्हणाले,
1: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कामकाजात सहकार्य करावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सहा बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठासमोर देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली असून तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. मतदार यादी पुनरीक्षणाच्या कारणामुळे महाराष्ट्रातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका वर्षभर पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना न्यायालयानं काल राज्य निवडणूक आयोगाला केली. डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं परवानगी दिली आहे. डेंग्यू प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यातल्या 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये धाराशिव, हिंगोली, जालना, बीड आणि परभणी यासह 10 जिल्ह्यातल्या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांना या वर्षासाठी 5 कोटी रुपये निधी देण्यात येईल. या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार स्वरूपात अनुक्रमे 10 कोटी, 8, 6, 4 आणि 2 कोटी रुपयांचे 1 ते 5 पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय सर्व क्षेत्रातल्या एकत्रित कामगिरीच्या आधारे प्रत्येकी 21, 15 आणि 11 कोटी रुपयांचे 3 पुरस्कारही देण्यात येणार आहेत. या तालुक्यांच्या मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा संनियंत्रण समित्या स्थापन केल्या जातील. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास कालच्या बैठकीत मंत्रिमंडळानं मान्यता दिली. लोकायुक्त तसंच उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून जाहीर व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत अजित पवार यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एका छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना ते म्हणाले,
2: प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीनं आज राज्यभरात देवाभाऊ कृषी माऊली सोहळा हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 4,000 शहरी महिलांना किचन गार्डन किट तर 4,000 ग्रामीण महिलांना कृषी माऊली किटचं मोफत वाटप केलं जाणार आहे. तुळजापूर इथं 841 एकर जमिनीवर एसटी महामंडळ राज्यातला पहिला सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार असल्याची माहिती

0: माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आगामी काळात इतर ठिकाणी आणि जिल्ह्यात असे प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले. हा उपक्रम पर्यावरणपूरक ऊर्जा वापरातून एसटी महामंडळाच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या परिसरात सुसज्ज 7 मजली धर्मशाळा उभारण्याला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर राबवला जाणार आहे. राज्यातल्या एकूण 6 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या धर्मशाळा उभारल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं काल बालविवाह निर्मूलन आणि नशामुक्त अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. हे अभियान 31 जुलैपर्यंत राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी केलं. त्या म्हणाल्या,
1: प्रत्येक मुलगी सुरक्षित, सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून योगदान द्यायचं आहे. चला तर मग हातात हात घालून बालविवाह मुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत आणि प्रगत छत्रपती संभाजीनगर घडवण्यासाठी आपण सर्वजण पुढे येऊयात.
0: या अभियानासंदर्भात लाटकर यांनी दिलेली संपूर्ण माहिती आमच्या प्रासंगिक या सदरात आज आपल्याला ऐकता येईल. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी काल जालना इथं आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मराठवाड्यात अनेक भागात काल पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात तसंच जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला असला तरी जिल्ह्यातल्या सुमारे 60% क्षेत्रावर अद्यापही पेरण्या बाकी असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात काल मुसळधार पाऊस झाला. इगतपुरीत सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव आदी तालुक्यांमध्ये मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. हवामान. मुंबई, नाशिक, पुणे तसंच विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. पालघरसह कोकणातले सर्व जिल्हे आणि नाशिक जिल्ह्यात काही भागाला ऑरेंज अलर्ट, तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेत नीटसह सर्व बाबींवर चर्चा करण्याची सरकारची तयारी, राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. आणि राज्यातल्या 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:21 होत आहेत.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: आदर्श होतील विद्यार्थी गण,

0: गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल अडाणीपण, टिकाऊ परिवर्तन यामागे। इति श्री ग्रामगीता ग्रंथ।
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू। साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल, फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर। एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा। येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा।
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी।
3: सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, नादमयी स्वरांनी फुलतो तेरणा मांजरा काठ। आकाशवाणी केंद्र धाराशिवचा निराळाच थाट।

श्रोतेहो, कार्यक्रमांसंबंधीचं एक निवेदन ऐकूयात. आज सकाळी 10 वाजता संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम, यामध्ये आषाढी वारी विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पाऊले चालती पंढरीची वाट, संकलन आणि निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं. तेव्हा जरूर ऐका संत सांगाती हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता.

आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी. संतांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रस्थान करतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं सुरू आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. वारीच्या मार्गांचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्यसेवा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष तसंच विविध शासकीय विभागांमधील समन्वय या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केलं जातं. एका मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या नियोजन प्रक्रियेविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमात आपल्याशी आज संवाद साधणार आहे

0: आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशोदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. वारीचे विश्वस्त असतील, प्रत्येक दिंडीचे प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचाही विचार केला जातो. उदाहरणार्थ जे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या त्या प्रत्येकाकडे ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात इन्सिडेंट कमांडर त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये दिलेले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणत्या अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्यामधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनेल असतात, जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळी तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात, एवढा ताण त्याच्यावर करू. मग त्याच्यासाठी बेस स्टेशन्स, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं आणि मग त्या त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी ज्या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात, जेणेकरून या ज्या दळणवळणा माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चितपणे. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण मुक्काम करतात आणि अशा ठिकाणी शौचालयाची व्यवस्था हा सगळ्यात मोठा असा ज्याला म्हणूयात की महत्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जर 10-15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. मग ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालयं असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर काही मंगल कार्यालयामध्ये शौचालय असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालय असू शकतात, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित केलं जातं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालयं किती लागतील, टेम्पररी शौचालयं किती निर्माण करावं लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालयं अपुरीच पडतात, म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने 2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या

शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी वारी ज्यावेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करत असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली. आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा तिथं व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये ज्यावेळ वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छित. आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000 जास्त जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध झाली. आणि त्यामुळं मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंधी पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली. आणि या ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि हे खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. वारकरी ज्यावेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला स्वच्छता एक महत्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या, घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था ह्या सर्व गोष्टी ह्या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ, गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचे असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी व दून महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्यानं संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढले असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जे आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTVचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय याच्यामध्ये ज्यावेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTVद्वारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्वाचा जो भाग आहे तो एक तर पालखी आणि पालखीबरोबरचे येणारे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा ते जे मनुष्यबळ हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्वाचा भाग. आणि त्याच्याबरोबर मग त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती पथक माहिती देण्यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकांचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्रीसुद्धा
सुरक्षिततेच्या

0: दृष्टीनं आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना यासाठी खूप मोठा समन्वय आवश्यक असतो आणि शहरी भागामधलं पालखीचं नियोजन हे खूप अवघड आहे. म्हणजे शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीने करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थाची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचं जर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्यामधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं आणि अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक काहीतरी करावं या भावनेने येतात. मग अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, एनसीसी असतील, एनसीसी कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो आणि मग त्यांना वेगवेगळ्या उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता, उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण, ट्रॅफिक नियंत्रण, या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये जर काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो, त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं, त्यांच्या कुणीतरी नोडल ऑफिसर असतो त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर श्रद्धा, शिस्त, सामाजिक एकता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा अतिशय सुंदर मिलाप आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे सूक्ष्म नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे वारीचे व्यवस्थापन अधिक सक्षम होत आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण पालखी सोहळ्याच्या नियोजनामागील प्रशासनाची भूमिका, त्यामागची व्यापक तयारी जाणून घेतली. या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल यशदाचे महासंचालक आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे सर यांचं मनःपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, तर पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम निलखोला सपन ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राह
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात मंगेश पाडगावकर यांच्या काही रचना आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकूयात. संगीत यशवंत देव यांचं आहे.

0: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर।
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री, 1 जीन्स पॅन्ट खरेदीवर 1 जीन्स पॅन्ट फ्री, 1 टी-शर्ट खरेदीवर 1 टी-शर्ट फ्री, लेडीज साठी 1 ड्रेसवर 1 ड्रेस फ्री, 1 कुर्तीवर 1 कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा 1 वर 1 फ्री.
2: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. ऐकूयात पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात.

श्रुती हो, मंगेश पाडगावकर यांच्या काही रचना आपण ऐकल्यात भावधारा या कार्यक्रमात. याबरोबरच हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8 वाजता आहेत समाचार प्रभात. दिल्ली केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

ला सुरुवात केली होती. मुकेश यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांनी नोकरीबरोबरच गायनालाही सुरुवात केली. गायक आणि अभिनेता कुंदनलाल सहगल यांचे ते मोठे प्रशंसक होते आणि त्यांच्याप्रमाणेच गायक अभिनेता बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. संगीताचे गायकीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले होते. श्रुती हो, मुकेश यांच्याविषयी आणखीन आपण जाणून घेणारच आहोत, पण कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात यांनी गायलेलं मेरा नाम जोकर या चित्रपटातील गीत.

श्रुते हो, मुकेश या हिऱ्याला ओळखलं ते मोतीलाल यांनी. मोतीलाल हे त्या काळचे बडेप्रस्थ होते. मुकेश यांचे ते दूरचे नातेवाईक. मुकेश यांच्या बहिणीच्या लग्नात मुकेश यांनी गायलेलं गाणं त्यांनी ऐकलं. मोतीलाल त्या आवाजाने प्रभावित झाले. त्यांनी मुकेश यांना मुंबईत आणलं. पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे मुकेश यांची तालीम सुरू झाली. याच काळात मुकेश यांनी निर्दोषमध्ये नायकाची भूमिका वठवली. निर्दोष सिनेमा गाजला नाही. गायक म्हणून मुकेश यांचा पहिला चित्रपट पहिली नजर होता. अनिल विश्वास या चित्रपटाचे संगीतकार होते. त्यातील दिल जलता है हे मोतीलाल यांच्यावर चित्रित झालेले गाणे बरेच गाजले. या गाण्यावर कुंदनलाल सहगल यांच्या शैलीचा प्रभाव होता. 1958 याहूदी या चित्रपटातल्या ये मेरा दिवाना पण हे या प्रसिद्ध गाण्याने त्यांना गायक म्हणून नाव मिळवून दिलं. कार्यक्रमात आपणही ऐकूयात का हेच गाणं.

श्रुती हो, नौशाद यांच्या संगीताने नटलेल्या मेला आणि अंदाज या चित्रपटामधून स्वतंत्र मुकेश शैली सुरू झाली. अंदाज या प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित चित्रपटातील मुकेश यांच्या सोलो गाण्यांनी कहरच केला. या चित्रपटात मुकेश यांनी दिलीप कुमार यांच्यासाठी गायलेले तू कहे अगर हम आज कहीं दिल खो बैठे झूम के नाचो आज आणि तुटे ना दिल ही गाणी सुपरहिट ठरली. कालांतराने राज कपूर यांचा आवाज बनलेल्या मुकेश यांची ही गाणी पडद्यावर दिलीप कुमार यांच्या तोंडी होती हे विशेष. श्रुते हो, यानंतर मुकेश आणि राज कपूर यांचं समीकरण पुढं आयुष्यभर जुळलं. 1948 साली आलेल्या आग यामध्ये राज कपूर यांच्यासाठी मुकेश यांनी पार्श्वगायन केलं. इथूनच मग राज कपूर आणि मुकेश हे समीकरण जुळलं आणि उदयास आली अबीट गोडींची श्रवणीय गाणी. आग, आवारा, श्री 420, बरसात, परवरीश, अनाडी, संगम तेरा, मेरा नाम जोकर असे मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनी नटलेले चित्रपट कानसेनांना मेजवानीच ठरले. मुकेश हे तसे रागदारीत तरबेज असलेले गायक म्हणून प्रसिद्ध नव्हते, परंतु आपल्या गाण्यात भावना ओतून ते गात असत आणि त्यामुळेच त्यांचे गाणे चित्ताचा ठाव घेत असत. 1959 साली अनाडी या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आला होता. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात आपण या चित्रपटातील गीत.

श्रुत्यो मुकेश यांना देऊयात श्रद्धांजली. आणि याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब.

INS मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकार

केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी तीनदा तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटीहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटीहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे.
ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य

0: मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्याचे लीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुज्तबा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्नपदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं NHPC म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग 2 दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडीरोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो ऐकूयात श्रेया घोषाल यांनी गायलेली डॉ वसंत भरत पांडे यांची रचना. संगीत आहे अभिजित राणे यांचं.

महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।

0: श्रुती हो, हा आवाज होता स्वप्नजा लेले यांचा. शांताराम नांदगावकर यांची रचना आणि संगीत होतं विजय नारायण यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
0: श्रुती ऐकूयात डॉक्टर वसंत भरत पांडे यांची रचना. श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये संगीत दिलं आहे अभिजित राणे यांनी.

स्वप्नजा लेले यांनी गायलेल्या गुरु ठाकूर यांच्या या गीतासोबतच श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र एफ एम 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 9 वाजता आहेत आता देश की सुरिली धडकन विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आपण ते ऐकू शकाल 10 वाजेपर्यंत. 10 वाजता संत सांगाती हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून.

0: FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. संत सांगाती हा कार्यक्रम काही क्षणातच आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारी साठी गल्ली सोलापूर.

0: सेल सेल सेल आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री, एक जीन्स पॅन्ट खरेदीवर एक जीन्स पॅन्ट फ्री, एक टी शर्ट खरेदीवर टी शर्ट फ्री. लेडीज साठी एक ड्रेस वर एक ड्रेस फ्री, एक कुर्तीवर एक कुर्ती फ्री. शिवाय लहान मुला मुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा एकावर एक फ्री.
1: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड.

श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत संत सांगाती. हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम. यामध्ये ऐकूयात आषाढी वारी विशेष पाऊले चालती पंढरीची वाट. याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन आहे स्नेहा टेपाळे यांचं.

नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, कपाळाला सुगंधी बुक्का, गळ्यात तुळशीची माळ, हाती पताका आणि ओठांवर फक्त आणि फक्त विठू माऊलीचं नाव. होय श्रोते हो, अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे ती म्हणजे महाराष्ट्राचं सर्वात मोठं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असलेली आषाढी अर्थात देवशयनी एकादशी. आणि याच निमित्तानं धाराशिव आकाशवाणी केंद्रावर मी स्नेहा टेपाळे तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास सुरांचा आणि भक्तीचा प्रवास आजच्या संत सांगाती या कार्यक्रमातून. श्रोते हो, गेली कित्येक शतकं वारीची ही परंपरा अखंड सुरू आहे. चातकासारखी आषाढीची वाट पाहणारा वारकरी जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा तो स्वतःचे सुखदुःख विसरून जातो. पंढरीचा राया हा त्याचा बाप होतो आणि विठाई त्याची माऊली. आज संपूर्ण पंढरपूर नगरी या भक्तांच्या अथांग सागरानं ओसंडून वाहते आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात जणू भक्तीचा महापूर आलाय. याच अथांग भक्तीसागरात स्वतःला वाहून देत थेट विठू माऊलीच्या जवळ घेऊन जाणारा हा सुंदर अभंग ऐकूया.

श्रोतेहो, गेल्या अनेक दिवसांपासून पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत लाखो वारकरी ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता माऊलीच्या भेटीसाठी चालत आहेत. आळंदेहून निघालेली ज्ञानोबांची पालखी असो की देहूहून निघालेली तुकोबांची पालखी, आज संपूर्ण महाराष्ट्र या पालखी सोहळ्यात भक्तीच्या रंगात नाहून निघाला आहे. श्रोतेहो, वारी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे शिस्तीचा आणि प्रेमाचा अथांग सागर. पंढरीच्या वाटेवर शेकडो दिंड्या, हजारो पताका आणि लाखो वारकरी अगदी एका लईत चालत असतात. कोणी कोणाला सांगत नाही तरी या वारीची शिस्त व्यवस्थापन क्षेत्रातील मोठ्या मोठ्या लोकांना थक्क करायला लावते. पण श्रोतेहो, आपण कधी विचार केलाय का हो की शेकडो किलोमीटरची ही पायी वारी करताना वारकरी कधी थकत का नाहीत? त्यांच्या पायांना फोड येतात, अंगात तापाची कणकण असते, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच मावळत नाही. श्रोतेहो, याचं गुपित दडलंय वारीच्या वाटेवर होणाऱ्या पालखीच्या विसाव्यांमध्ये आणि वारकऱ्यांच्या खेळामध्ये. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या विसाव्याला जेव्हा पालखी कुठेतरी विसावते तेव्हा हा वारकरी आपला सगळा थकवा विसरून जातो. तिथं मग रिंगण धरलं जातं, माता भगिनी एकत्र येऊन विठ्ठलाच्या गाण्यावर फुगड्या खेळतात, झिम्मा खेळतात, तर तरुण वारकरी जिद्दीनं हुतुतू किंवा खो खो यांसारखे खेळ खेळतात. आणि शेवटी मुक्कामाच्या ठिकाणी असणाऱ्या गावकऱ्यांनी श्रद्धेनं बनवलेली पिठलं भाकरी खाऊन वारकरी पुढचा प्रवास सुरू करतात. श्रोतेहो, रात्रीच्या वेळी जेव्हा मुक्काम होतो तेव्हा वारीतली कीर्तनं भारुड रंगतात, एकीकडं अध्यात्म तर दुसरीकडं लोककला. आणि श्रोतेहो, चंद्रभागेच्या वाळवंटात जेव्हा लाखो वारकरी देहभान हरपून ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात डोलू लागतात तेव्हा स्वर्गही ठेंगणा वाटू लागतो. श्रोतेहो, वारीमध्ये लहान थोर, श्रीमंत गरीब असा भेद नसतो, सर्वजण विठ्ठलाचं लेकरू बनतात आणि आनंदानं नाचू लागतात. संत तुकाराम महाराजांनी अशाच खेळाचं आणि वारकऱ्यांच्या एकरूपतेचं केलेलं वर्णन ऐकूयात या अभंगाद्वारे.

श्रोतेहो, वारी चालते आहे. पावलं पंढरीची वाट धरून पुढं सरकतायत. पण श्रोतेहो, शेकडो मैल चालणारा वारकरी ऊन, वारा, पाऊस सगळं विसरून जेव्हा एका मैदानात एकत्र येतो, तेव्हा डोळ्यांचं पारणं फेडणारा एक अलौकिक सोहळा पाहायला, अनुभवायला मिळतो. तो सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. रिंगण वारीतला एक असा क्षण जिथं भक्तीचा थरार काय असतो याची प्रचिती येते. रिंगण म्हणजे केवळ मानवी साखळी नाही, तर तो विठुराया आणि वारकऱ्यांच्या जीवाभावाच्या नात्याचा एक सोहळा आहे. श्रोतेहो, वाखरीच्या मैदानात किंवा अकलूजला जेव्हा पालखी पोहोचते, तेव्हा लाखो वारकरी एका भव्य गोल वर्तुळात म्हणजेच रिंगणात उभे राहतात. एका बाजूला पताकाधारी वारकरी, तर एका बाजूला तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली आणि मध्ये मोकळी सोडलेली एक वाट. सगळ्यांचे डोळे एकाच दिशेनं लागलेले असतात. टाळ मृदुंगांचा आवाज शिगेला पोहोचतो आणि अचानक माऊलींचे चोपदार आपला चोपदंड वर करून इशारा करतात आणि त्या क्षणी पाठीवर कोणीही स्वार नसताना फक्त आणि फक्त माऊलींचा अदृश्य आशीर्वाद पाठीशी घेऊन माऊलींचा अश्व वेगानं त्या रिंगणात धावू लागतो. जेव्हा तो अश्व धावतो ना श्रोतेहो, तेव्हा त्याच्या टापांखाली जी धूळ उडते ती धूळ गोळा करण्यासाठी लाखो वारकरी झुंबड करतात. ती धूळ कपाळाला लावतात. का माहीत आहे? कारण त्या धुळीमध्ये त्यांना विठ्ठलाच्या चरणांचा स्पर्श जाणवतो. तो अश्व धावताना माऊली माऊली असा जयघोष सुरू असतो. तो जयघोष ऐकून अवघा आसमंत थरथरतो आणि प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. वारीचा सगळा थकवा, सगळे कष्ट त्या एका क्षणात नाहीसे होतात. श्रोतेहो, हा रिंगण सोहळा पाहिल्याशिवाय वारीची ऊर्जा समजणारच नाही. याच ऊर्जेचा, याच रिंगणाचा सोहळा आपल्या डोळ्यांसमोर उभं करणारं आणि वारीतल्या प्रत्येक वारकऱ्याला नाचायला लावणारं एक गीत आता आपण ऐकूया.

श्रोते हो, आषाढी एकादशीसाठी आता अवघे 2 दिवस उरले आहेत. त्यामुळं पंढरपुरात विठू माऊलीच्या दर्शनासाठी मैलोन मैल लांब रांगा लागलेल्या आहेत. पण श्रोते हो, विठुरायाची ही ओढ सर्वसामान्य कष्टकरी लोकांमध्ये एवढी का आहे? का इतकी सारी लोक आपला प्रपंच दैनंदिन कामं सोडून मैलोन मैल चालत येतात? विठुराया सर्वांना आपल्या जवळचा का वाटतो बरं? कारण तो कोणत्याही सिंहासनावर विराजमान नाही, तर आपल्या भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. विटेवर का उभा आहे? तर आपल्या भक्तासाठी, पुंडलिकासाठी. पुंडलिकानं आपल्या आईवडिलांची सेवा करताना विटेवर या विठू माऊलीला थांबायला सांगितलं. आणि हा सावळा विठुराया आपल्या भक्ताचा मान राखण्यासाठी 28 युग तिथेच उभा राहिला. त्या सावळ्या सगुण रूपाकडं जर आपण निरखून पाहिलं श्रोते हो, तर त्याचा तो गोजीरवाना चेहरा, डोक्यावर मुकुट आणि कानात चमकणारी मकरकुंडल, गळ्यात तुळशीची माळ आणि चरणांवर वाहिलेली तुळशीची पानं. श्रोते हो, हे रूप असं आहे ना की माणसाच्या आयुष्यात कितीही मोठं संकट असो, कितीही दुःख असो, त्या विटेवरच्या मूर्तीसमोर उभं राहून डोळे मिटले की सगळी दुःख एका क्षणात विरघळून जातात. मनात एक अनामिक शांतता निर्माण होते. म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली अतिशय आनंदानं म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. श्रोते हो, जर तुम्ही यंदा पंढरपूरला जाऊ शकला नसाल, तरीही जिथे आहात तिथेच डोळे मिटा आणि या अभंगातून अनुभवा हे सावळ परब्रह्म. विठुरायाच्या विलोभनीय रूपाची अनुभूती देणारा आणि थेट पंढरीच्या गाभाऱ्यात घेऊन जाणारा हा अभंग खास तुमच्यासाठी.

श्रोतेहो, वारीत जितका आनंद असतो, जितका पावलांचा जल्लोष असतो, तितकीच एक आर्त, हळवी आणि डोळ्यात पाणी आणणारी भावना वारीच्या शेवटच्या टप्प्यात दडलेली असते. महिनाभर घरादारावर तुळशीपत्र ठेवून, ऊन पावसाचा मारा झेलत, काट्याकुट्यांची पर्वा न करता वारकरी पंढरीत येऊन पोहोचतो. डोळे भरून आपल्या सावळ्या विठुरायाला पाहतो, चरणांवर डोकं ठेवतो आणि त्याचे ते सगळे कष्ट एका क्षणात विरघळून जातात. पण श्रोते हो, खरी परीक्षा असते ती या दर्शनानंतर, जेव्हा पंढरपूर सोडून पुन्हा आपल्या घरी, आपल्या संसारात परत निघण्याची वेळ येते. श्रोते हो, त्या निरोपाच्या क्षणी चंद्रभागेच्या वाळवंटात एक वेगळीच शांतता असते. रात्रभर जागून विठ्ठलाची आळवणी करणारे, भारुडात नाचणारे वारकरी जेव्हा परतीच्या वाटेनं चालू लागतात, तेव्हा पंढरपूरच्या वाटा जड वाटू लागतात. जो विठुराया महिनाभर आपला सखा म्हणून सोबत चालत होता, त्याला आता त्या गाभाऱ्यात एकटं सोडून जाताना प्रत्येक वारकऱ्याचा कंठ दाटून येतो, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. श्रोते हो, घराकडं पाय निघाले तरी मन मात्र त्या विटेपाशीच रेंगाळत असतं. हा वारकरी देवाकडं गाडी, बंगला, पैसे किंवा सुख मागायला जात नाही, तर तो या सावळ्या विठू माऊलीच्या चरणांवर डोकं ठेवून फक्त एकच आर्त साकडं घालतो. माऊली, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर पदरात घे. या संसाराच्या रहाटगाडग्यात मला तुझा विसर पडू देऊ नकोस. आणि काहीही कर, पण पुढच्या आषाढीला मात्र मला पुन्हा तुझ्या या दारात आणून उभं कर. माझी वारी चुकू देऊ नकोस. संत नामदेव महाराजांनी या विराहाचं किती आर्त वर्णन केलंय पहा. तुझं सगुणाचे अंती विसरण व्हावा, हाची देह जीवा डोळ्या सवलावा. श्रोते हो, विठ्ठल आणि वारकऱ्यांमधलं हे मायेचं नातं असं आहे जे केवळ अनुभवावंच लागतं.

श्रोते हो, या गीतासोबतच आता वेळ झाली आहे रजा घेण्याची. विठू माऊलीच्या चरणी आज एवढीच प्रार्थना आहे की आपल्या बळीराजावर त्याची कृपादृष्टी कायम राहो, जगातलं दुःख संपू दे आणि सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला येणाऱ्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. श्रोते हो, यंदा वारीला जाता आलं नसेल तर काळजी करू नका. आपलं मन शुद्ध असेल तर आपलं घरच पंढरी आहे. आणि हो, विठूनामाची ही ऊर्जा तुमच्या माझ्या मनात अशीच वर्षभर कायम राहो या सदिच्छेसह मी स्नेहा टेपाळे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

0: श्रुती हो संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम आता आपण ऐकला. त्यामध्ये आषाढी वारी विशेष पाऊले चालती पंढरीची वाट याविषयी कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं स्नेहा टेपाळे यांचा.
1: आकाशवाणीच्या ध्वनी लहरींवर ऐकूया सदाबहार गीतांचा नजराणा आपल्या आवडत्या गीतबहार या कार्यक्रमात. श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताचा नजराणा खास आपल्यासाठी आम्ही सादर करतोय. आपल्या मनाला खुलवणाऱ्या गीतांचा खजिना ऐकत रहा गीत बहार हा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर.
0: तेव्हा श्रोते हो सकाळी जरूर ऐका 11:30 वाजता कार्यक्रम गीत बहार FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रुती हो आज आपण काही गीतं ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात तांबडी माती या चित्रपटातील गीत.

तांबडी माती या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेले योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर सून माझी लाडकी या चित्रपटातील गीत ऐकूया.

सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गाणं आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचा, चित्रपट सुन माझी लाडकी. कार्यक्रमात आता जिद्द या चित्रपटासाठी राम उगावकर यांचे गीत ऐकूया, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

पी सावळा राम यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संगीत होतं राम कदम यांचं. श्रोतेहो गीतांजली या कार्यक्रमात आता अत्तराचा फाया या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गाणं ऐकूयात. पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

रंगतसंगती या चित्रपटासाठी प्रवीण दवणे यांचे गीत आपण ऐकलं. विनय मांडके, रवींद्र साठे, अरुण इंगळे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संगीत

दे दणादण या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या युगलस्वरातील प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती अनिल मोहिले यांनी. आणि याबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. श्रोतेहो, आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत हा कार्यक्रम. ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही रचना. सुरुवातीला मधुकर जोशी यांची रचना ऐकूयात. संगीतबद्ध केलेली आहे दशरथ पुजारी यांनी.

दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर।

विविधरंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रुती हो सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील काही सुगम रचना आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता मंगेश पाडगावकर यांची रचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रुती हो ही रचना होती अशोक जी परांजपे यांची, संगीतबद्ध केली होती अशोक पत्की यांनी. सुगम संगीत या कार्यक्रमात आता आपण शेवटी ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या सुरातील प्रवीण दवणे यांची रचना, संगीत आहे शांक निल यांचं.

श्रोतेहो, सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकला, त्यामध्ये सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही रचना आपण आत्ता ऐकल्यात. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 11:30 झाले आहेत. आता वेळ आहे गीत बहार या कार्यक्रमाची.

श्रुती हो, अरिजित सिंग यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम चक्रबुटे यांचं आणि चित्रपट होता छिछोरे. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एम एस धोनी या चित्रपटासाठी मनोज मुंताहिर यांचं गीत पलक मंचल यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे अमाल मलिक यांचं.

शोतेहो पीके या चित्रपटातील स्वानंद किरकिरे यांचं गाणं आपण ऐकलंत, शान आणि श्रेया घोषाल यांच्या उगल स्वरात. संगीत होतं अजय अतुल यांचं. गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता अमिताभ भट्टाचार्य यांचे गीत ऐकूयात. मोनाली ठाकूर यांच्या स्वरामध्ये, संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं आणि चित्रपट लुटेरा.

कौशर मुनीर यांचं गाणं आपण ऐकलं. अरिजित सिंग यांच्या सुरामध्ये संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं आणि चित्रपट पॅडमॅन. श्रोते हो गीत बहार या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सुलतान या चित्रपटासाठी इर्शाद कामिल यांचं गीत राहत फते अली खान यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे विशाल आणि शेखर यांचं.

सुलतान या चित्रपटातील इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं आणि श्रोत्यो या गीतासोबतच गीतबहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे FM बँडच्या 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
0: सहसंवाद कार्यक्रम आपण ऐकत होतात आणि आता पुणे केंद्रावरून वनिता मंडळाचा कार्यक्रम.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आई वडील हे प्रत्येक मुलांच्या आयुष्यातले पहिले गुरु, पहिलं प्रेरणास्थान. त्यांनी जपलेलं स्वप्न, त्यांच्या कष्टाने त्यांनी उभारलेली संस्था किंवा त्यांनी रुजवलेले संस्कार पुढे नेण्याचं भाग्य जेव्हा त्यांच्या लेकींच्या वाट्याला येतं, तेव्हा ती केवळ वारसा स्वीकारत नाही, तर त्या वारशाला नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि नव्या क्षितिजांची जोड देते. मैत्रिणींनो, हे सगळं एवढ्यासाठी सांगते की आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या दोन लेकी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत, ज्यांच्या आई वडिलांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून कष्टानं, प्रामाणिकपणानं, संस्कारक्षम असं शाळेचं छोटंसं रोपटं लावलं, ज्याचं आज वटवृक्ष झालाय. आणि याला कारण आई वडिलांनी उचललेलं हे शिवधनुष्य त्यांच्या लेकींनी अगदी समर्थपणे पेललंय. या दोन लेकी आहेत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणीताई आणि ममताताई, तुमच्या दोघींचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न इंद्रायणीताई तुमच्यासाठी, हा प्रश्न पहिला, कोणती शाळा होती आणि कसं ती आई वडिलांनी उभी केली?
1: इतिहास म्हणजे माझे आई वडील खरं तर मूळचे दादरचे, आणि असं झालं की तिथे चिंचवडला एक प्लॉट मिळाला म्हणून खरं ते चिंचवडला घर घेण्याच्या, घर बांधण्याच्या उद्देशाने चिंचवडला आले. पण आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे काळ होता 1965-66 आणि तेव्हा लक्षात आलं की चिंचवड खूप खेडेगाव आहे आणि तिथे एकच शाळा आहे आणि ती पुरेशी नाही. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे आईच्या घरी थोडंसं संघाचं वातावरण, शिस्त आणि सगळं सुशिक्षित वातावरण दोघांकडेही होतं, तर दोघांच्या मते त्यांना तिथे शाळा सुरू करावी आणि एक सुसंस्कारित अशी शाळा असावी असा विचार करून त्यांनी 1966 आईनी पहिली बालवाडी आमच्या घरातच सुरू केली. आणि नंतर मग हळूहळू बालवाडी मोठी होत होती, म्हणजे माझा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर संस्थेचाही जन्म झाला. आणि मग बालवाडी आणि जी प्रायमरी सुरू केली होती श्रीमती पार्वतीबाई ओक, ती प्रायमरी सुरू झाली आणि मग ते सगळं संस्थेला हँड ओव्हर केलं गेलं. आणि नंतर 70 आज तागायत जवळपास 55-56 वर्ष शाळेचा ग्राफ हा कायम चढताच आहे, वाढतो.
0: मग आता तुम्ही काय सांगाल?
2: माझे वडील सुभाष शेटे आणि आई सुभाषिता शेटे हे

0: लग्नानंतर 18 वर्ष जर्मनीत होते, बर्लिनला नोकरी करत होते ते. माझा भाऊ डॉक्टर मृणाल शेटे आणि माझा जन्म, आमचा दोघांचाही जन्म बर्लिनला झाला. आणि माझ्या जन्मानंतर आई बाबांनी ठरवलं की आता पुण्यात स्थायिक होऊया. पुण्यात परत आल्यावर आईने एक एनटीटीचा कोर्स केला मॉन्टेसरीचा आणि तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर बाबा म्हणाले की आपणच सुरू करू शाळा. आणि असं होतं की माझा दादा बिशप्स मध्ये होता आणि मी माउंट कार्मेलला होते. तर आमचा रोजचा प्रवास हा खूप मोठा असायचा, एक पाऊण एक तास एक वेळ असं जाण्यासाठी लागायचा. आणि आमच्या जवळपास आवाजलेली मोठी शाळा कुठलीच नव्हती, तर म्हणून अवघ्या 5 मुलांना घेऊन माझ्या बाबांनी आमच्याच घरी नर्सरी सुरू केली. हे होतं 88 मध्ये. मग आमच्या शाळेची मुलं जेव्हा बाहेर इंटरव्ह्यूजना जायची मोठ्या शाळेंच्या, तर किडीज नर्सरी स्कूल मधून आहेत हे ऐकूनच त्या शाळा म्हणजे ओके ऍडमिशन डन, म्हणजे त्यांची तयारी आई खूप छान प्रकारे करून घ्यायची.
1: हाडाची शिक्षिका होती.
0: हा बरोबर. तर म्हणजे आईनी तसं मलाही शिकवलं, म्हणजे हाडाचीच शिक्षिका आहे ती खरंच. बऱ्याच पालकांनीही आग्रह केला की सर आता तुम्ही पहिली पण सुरू करा, आपण प्रयत्न करू, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. म्हणून 91 मध्ये आम्ही इयत्ता पहिली सुरू केली. म्हणजे असं होतं की युनिव्हर्स कडनं पण ते होत जातं की तुम्ही एक इच्छा व्यक्त करता, तशीच जागाही मिळाली, काही लोकही मिळाले मदत करायला. आणि 91 पासून आमच्या प्रॉपर स्कूलची सुरुवात झाली, म्हणजे 88 मध्ये प्री प्रायमरी आणि 91 मध्ये.
1: अच्छा. आणि मग आता तुमची शाळा कितवी पर्यंत आहे?
0: आमची शाळा आता 10वी पर्यंत आहे.
1: ओके. वा. इंद्रणीताई, आई वडिलांनी शाळा चालू केली होती, तुमचा प्रवास शाळे बरोबर चालू होता, मग तुमचा संसार, तुमचं वेगळं एक रुटीन असणार, त्यातनं तुम्हाला शाळेकडे यावं, आई वडिलांच्या शाळेत आपण सहभागी व्हावं असं का वाटलं?
2: वेगळं रुटीन म्हटलीस तर तसं माझं खरं तर नव्हतं. मी अगदी लहान असल्यापासनं, म्हणजे 2.5 वर्षाची असल्यापासनं शाळेमध्ये जाऊन बसायचे, कारण आमच्या घराच्या वरतीच शाळा होती, नर्सरी तिथे सुरू केली होती. आणि इंग्लिश नर्सरी आणि मराठी नर्सरी अशा दोन्ही होत्या, आणि त्यामुळे मला फार अट्रॅक्शन होतं त्याचं की नाही मला शाळेतच जायचंय. सो मी तेव्हापासूनच शाळेमध्ये जायला सुरुवात केली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये तर मी शाळेमध्ये होते, आणि एक असा विश्वास लोकांना होता की बाईंच्या मुलीच शाळेमध्ये शिकतायत, तर नक्कीच, म्हणजे माटे काका आणि माटे बाई यांचं तर स्वप्न होतच की शाळा फक्त एवढ्या पुरतीच नाही ठेवायची, थोडं नर्सरी नाही, आपल्याला आणखीन 10वीपर्यंत पुढे न्यायची आहे. पण हळूहळू परमिशन मिळवण्यासाठी खूप झगडायला लागत होतं, आणि शेवटी म्हणजे लोकांचा विश्वास की ह्या मुली आहेत म्हणजे ह्यांची शाळा नक्कीच 10वीपर्यंत होणार. सो मी माझा प्रवास 10वीपर्यंत आमच्या शाळेमधनच झाला, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्याच आईनी उभी केलेल्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि नंतर माझं ध्येय तेच होतं की मला आईसारखंच शिक्षक बनायचं, म्हणजे संस्थाचालक हे नंतर आहे, पण आधी ऍज अ टीचर म्हणून मला तिथेच काम करायचंय. कारण तिचं सगळं मी जे बघितलेलं होतं की फक्त विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा, ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं, आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय हे माझ्या डोक्यात असल्यामुळे माझा सगळा प्रवास, मग शिक्षण पण मी तसंच घेऊन परत 94 साली.
1: म्हणजे आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला त्या शाळेतच शिकवायला परत शिक्षिका म्हणून जायचंय.
2: शिक्षिका म्हणून जायचंय नक्कीच, हे मी खूप चांगल्या रीतीनेच ठरवलं होतं. आणि खूप अपॉर्च्युनिटीज होत्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये 11वी 12वीला, पण सगळ्या थोडक्यात मी नाकारून परत एकदा तिथेच.
1: आणि आई वडिलांच्याच शाळेत शिकवायचंय ही पण एक गोष्ट असणारच आहे,
2: तीच पहिली होती. आणि म्हणून मग बीएड कम्प्लीट केलं, एमएड कम्प्लीट केलं, आणि मी 94 साली तिथे, म्हणजे आधीपासून शाळेत जातच होते मी, नृत्य नाटक बसवणं वगैरे ह्याच्यासाठी आम्ही कायम शाळेमध्ये होतोच, पण ऍज अ टीचर, परमनंट टीचर म्हणून मी तिथे 94 साली जॉईन झाले.
1: ममताताई, तुमचा प्रवास कसा होता की आई वडिलांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये तुम्ही कशा जॉईन झालात?
0: 2003 साली माझं लग्न झालं. तोपर्यंत शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असायची. इनफॅक्ट लग्नाच्या 2 वर्षाआधी मी तिथे काउन्सिलर म्हणूनही नोकरी केली. मी ज्ञान प्रबोधिनीतून पीजी डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजी करत होते, तर माझी इंटर्नशिप ही तिथे केली, त्यामुळे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पार्ट नेहमीच घेत राहिले. आणि 2003 मध्ये माझं लग्न झालं एका आर्मी ऑफिसरशी, त्यामुळे 17 वर्ष ऑलमोस्ट

0: मी पुण्याच्या बाहेरच होते
1: बर
0: आणि वेगवेगळ्या पोस्टिंगमुळे म्हणजे यायचो ते फक्त सुट्टीवरच यायचो आम्ही. 2020 मध्ये माझ्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या आणि आता मला थोडीशी स्टेबिलिटी हवी होती म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले त्यांच्या शिक्षणासाठी. तोच कोविडचा पिरियड होता आणि आई बाबा दोघांनाही कोविड झालं होतं. तर बाबा तर खूप दीर्घकाळासाठी हॉस्पिटलाइज होते आणि दॅट वॉज द टाइम मी शाळेत जायला सुरुवात केली. जबाबदारी अशी आली माझ्याकडे.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने कोविड काळामध्ये तुम्ही जॉईन झाला त्या शाळेमध्ये पुन्हा. पण मग पूर्णपणे शाळा आपण चालवावी किंवा आपला सहभाग असावा असं कधी वाटायला लागलं किंवा असं कधीपासून सुरू केलं तुम्ही?
0: 2020 मध्येच. म्हणजे मी रेग्युलरली तेव्हापासूनच शाळेत जायला लागले आणि तेव्हा कोविडमुळे काही अडचणी होत्या आणि शाळेत पगार काढायचे होते. आई पण हॉस्पिटलमध्येच होती त्यामुळे कोणीतरी घरचं जाऊन एक बघावं असं म्हणून मी गेले आणि मग ते इन्वॉल्व होत राहिले त्याच्यातच.
1: असं कधी झालं का की एकतर तुम्ही 17 वर्ष त्यापासून लांब होतात आणि नंतर पुन्हा त्या शाळेकडे जॉईन झालात, तर 17 वर्षाचा तुमचा पूर्णपणे त्या शाळेशी संपर्क तुटलेला होता, तर मग पुन्हा जेव्हा जॉईन झालात तेव्हा काय प्रकारची आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं?
0: सर्वात मोठा चॅलेंज हा होता की कोविडमध्ये नव्याने काहीतरी सुरू करणं. तर कोविड हा सगळ्यांसाठीच एक खूप मोठा चॅलेंजिंग पिरियड होता. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार काढायचे होते आणि पैसे संपत आले होते कारण मुलांची फी येणं बंद झालं होतं. त्यासाठी आम्ही लोन काढलं सर्वात आधी. त्यामुळे पूर्ण कोविड काळात आमच्या कुठल्याही टीचरचा पगार हा मागे राहिला नाही. सगळ्यांना वेळोवेळी पूर्ण पगार दिला गेला म्हणजे मला खूप अभिमान वाटतो हे सांगण्यात. दुसरा चॅलेंज असा होता की 2 वर्ष फिजिकली शाळा पूर्णपणे बंद होती. सगळे ऑनलाईन क्लासेसच चालू होते पण मेंटेनन्स रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडेही खूप लक्ष द्यायला लागलं आम्हाला. आणि तिसरा मोठा चॅलेंज म्हणजे मुलांकडनं फी गोळा करणं कारण फी अजिबात येत नव्हती. लोन घेतल्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि पगार चालू होते पण आम्हाला ऑलमोस्ट 3 वर्ष लागली सगळ्या मुलांची फी गोळा करायला.
1: आता ह्या गोष्टीला एक 4-5 वर्ष उलटून गेली
0: बरोबर.
1: तेव्हा असं कधी मनात आलं का की मी का आले इथे, का करते मी असं?
0: हा विचार कधीच नाही आला. असा हे आपलंच आहे आणि आपल्याला हे सांभाळायचंय, आपल्याला करायचंच आहे. म्हणजे तीच जिद्द होती की का कशाला असे हे प्रश्न, म्हणजे हा डाऊट कधीच असा आला नाही.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आणि ते यशस्वीपणे पुढे न्यायचंच आहे आपल्याला.
0: बरोबर,
1: हे कन्फर्म ठरलं होतं.
0: कन्फर्म.
1: इंद्रणी ते मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की जेव्हा आपले आई वडील काही चालू करतात तेव्हा समोर ज्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली असते किंवा वेगळं त्यांच्याकडनं अपेक्षा असते की म्हणजे एक मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय तर छोटा तसा देईलच का, अशी एक शंका असते निर्माण. असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
2: तसं फार नाही पण काही काही लोकांना असं वाटत होतं की बाईंच्या छत्रछायेखाली वाढलेली आहे किंवा स्वतः डिसिजन्स कसे घेईल. कारण बाबा माझे खूप मोठे म्हणजे विजनरीज म्हणूयात त्यांना, ते काळाच्या पुढेच विचार करायचे कायम आणि शाळेमध्ये जे काही बेस्ट असेल ते सगळं देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा आणि आई स्ट्रिक्ट होती म्हणजे तिचे निर्णय हे एकदम पक्के असायचे. तर मी माझा स्वभाव थोडासा मिक्स आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यामुळे कदाचित थोडं मी सॉफ्ट कॉर्नर पण लोकांसाठी ठेवायचे जसं बाबांसारखं आणि काही गोष्टी मला अशा तात्काळ पटकन पाहिजेत की हे असं आहे तर मग हे लगेच झालं पाहिजे. तर थोडं लोकांना त्याच्यामुळे साशंकता होती की ह्या कसं पुढे जाऊन चालवतील, पण आता ते निवडलं असावं असं मला वाटतंय.
1: असा एखादा काही आहे अनुभव?
2: डायरेक्ट तर कोणी नाही बोललं मला, पण जसं म्हणजे दहिवलीच्या शाळेबद्दल की दहिवलीमध्ये जी लँड आहे त्याच्यावरती आम्हाला बांधकाम सुरू करायचं होतं आणि बाबा माझे खूपच 2006 मध्ये गेले आणि त्यांचं मोठं स्वप्न तिथे होतं की खेडेगावात जाऊन सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग आई होतीच बरोबर. तर तिथल्या लोकांना असं थोडंसं की वाटलं की ह्या म्हणतात खरं की बांधकाम चालू करूयात आपण तिथे आता कसं होईल काय होईल, कारण आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेत चालणारी शाळा. पण भूमिपूजन आम्हाला तिथे 2 भूमिपूजन करायला लागलं.
1: अच्छा.
2: हा म्हणजे तो एक हे झालं थोडस की पहिल्यांदा केलं पण तेव्हा काम सुरू नाही होऊ शकलं, पण नेक्स्ट टाइम मात्र मी खूप आग्रही राहिले आणि

0: तिथलं काम आता बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे, वर्ग खोल्या बांधतो आहोत, मग तिथल्या लोकांना थोडा विश्वास वाटायला लागला की हा बाईंच्या नंतर ही
1: सक्षम हातात गेलेला
0: आहे.
1: वा वा छान. मैत्रिणींनो, खूप सुंदर आपला हा प्रवास सगळा चालू आहे. ह्या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊयात, एक छान गाणं ऐकूया. पण इंद्राणीताई, तुमच्या पसंतीचं आपण एक छान गाणं ऐकूयात.
0: माझ्या पसंतीच्या ऐवजी माटेबाईंच्या पसंतीचं आपण मनशुद्ध तुझं, तिला खूप आवडायचं हे गाणं.
1: छान, ते गाणं पण खूप सुंदर आहे. गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया.
0: चालेल.

0: मैत्रिणीनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात वनिता मंडळमध्ये. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. पुढचा प्रश्न ममताताई तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत विशेषतः अशासाठी की तुम्ही वेगळ्या ठिकाणून इथे पुन्हा आलात, मग ह्यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी, पुन्हा हे सगळं कार्य सक्रियपणे करण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करायला लागल्या का, काही गोष्टी मनात रुजवाव्या लागल्या का, काही गोष्टींचा पाठपुरावा काही करायला लागला का?
1: हो, थोडासा अभ्यास करायला लागला. जसं अकाउंट्सचे बुक्स घेऊन आम्ही बसायचो की म्हणजे आधीचं फंक्शनिंग कसं चाललं होतं, कारण आई बाबा दोघंही तेव्हा अवेलेबल नव्हते काही मार्गदर्शन द्यायला, त्यामुळे स्वतःचा रिसर्च खूप करायला लागला की फंक्शनिंग कसं चाललंय, ऑनलाईन क्लासेस कसे कंडक्ट होत आहेत. कारण तुम्ही म्हणालात तसं माझा तोपर्यंत फार काही असा संबंध आलेला नव्हता, त्यामुळे हो अभ्यास खूप करायला लागला आणि झोकून टाकलं स्वतःला मी तेव्हा त्याच्यात.
0: बाकीच्यांनी एक्सेप्ट केलं का, मग पेरेंट्स आहेत किंवा शिक्षक आहेत, संस्थेचे इतर लोक आहेत, यांचा अप्रोच कसा होता?
1: मी जॉईन झाले तेव्हा बाबा अजूनही होते, त्यामुळे बहुतेक सगळ्यांना ती आशा होती की हा सरच परत येत आहेत आता. तर अनफॉर्च्युनेटली ते त्या पद्धतीनं येऊ शकले नाहीत परत. पण थोडासा रेझिस्टन्स असतो, कारण आता मी जर का आली तर मी या पिढीची आहे, माझे काही इंडिपेंडेंट विचार आहेत किंवा माझ्या आयडियाज आहेत, ह्या पटकन एक्सेप्ट होत नव्हत्या हे मला लक्षात येत होतं. कारण ऑलरेडी एक सेट सिस्टम होती.

0: स्वतः चालवण्याची, तर हो थोडा रेझिस्टन्स डेफिनेटली होता, म्हणजे अगदीच सगळे या या असं काही करत नव्हते.
1: पण त्यातनं पण त्याच्यावर मात करून आता मात्र सगळे,
0: आता म्हणजे असं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. तर माझे बाबा एक्स्ट्रोवर्ट होते आणि मी इंट्रोवर्ट आहे तशी, त्यामुळे आय थिंक माझ्या कामातनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना. आणि आता खूप छान सगळे कोऑपरेट करतात, आता माझी टीम खूपच छान आहे.
1: छान. इंद्रणीताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता तेव्हा सुरू केलेली ती शाळा, आता तुम्ही नव्याने एक यंग ब्लड आता पुन्हा निर्माण झालं किंवा आता जेंझी प्रकार पण आता सगळीकडे येतोय, आता शाळेमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती तुमच्याकडनं होते? म्हणजे
2: आई वडिलांपासून जो काही वारसा म्हणूयात आपण, की उत्तम संस्कार देणं आणि माटेशाळा ही उपक्रमशील शाळा आणि संस्कार देणारी शाळा, ह्याच्यामुळेच मेन त्याच्याकडे बघितलं जातंय अजूनही आणि जात होतं. तर हे चालू ठेवून पुढे नवीन जे टेक्निकल सगळं येतं आहे, टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस होतीये किंवा डिजिटल लर्निंग आहे, तर हे सगळं देणं, जसं ह्यांनी सांगितलं ममतानी की कोविडचा काळ सगळ्यात कठीण काळ होता आणि त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करणं, ऑनलाईन सगळ्यांना शिकवणं, बर मराठी माध्यम असल्यामुळे आमच्याकडे जो क्लास आहे सगळ्यांपर्यंत आम्हाला ते पोचवायचं होतं आणि मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, आणि आता ऑफलाईन सुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर जर्मन आहे, रोबोटिक्स आहे, कोडिंग आम्ही कॉम्प्युटरमध्ये शिकवतो. म्हणजे माटे काकांनी पिंपरी चिंचवडमधला पहिलं कॉम्प्युटर आमच्या शाळेत आणला आणि मला स्वतःला त्यांनी ते कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला लावलं की तूच तिथे शिकवायचेस. आणि मी तेव्हा शिक्षक म्हणून विचार करत होते, नंतर 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून झाले, तेव्हाही माझा पॉईंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा होता. आणि आता संस्थाचालक झाल्यानंतर की फक्त एकच शाळेत नाही तर माझ्या सगळ्या युनिट्समध्ये डिजिटल लर्निंग पाहिजे, टचपॅड असणारे स्क्रीन्स पाहिजेत, टच स्क्रीन्स, आणि मुलांना ज्या काही फॅसिलिटीज मराठी शाळांमध्ये मिळत नाहीत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. की मग स्टेम लॅब असेल, नटखट लॅब आहे, की ज्याच्यामधनं मुलं वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सायन्सचे प्रोजेक्ट्स करतात. आणि आता नॅशनल लेवलवरती आमच्या एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्राइज मिळालं, पुण्यातनं दोनच विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यात सुद्धा हा मुलगा फर्स्ट प्राइज घेऊन आला. म्हणजे जेन्झी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्याच्या मार्फतच आपण पटकन पोहोचू शकतो असं मला वाटतं आहे.
1: ममताताई, तुम्ही 17 वर्ष आर्मी ऑफिसर बरोबर होता त्यामुळे तुम्ही संपूर्ण आपला भारत फिरला असाल.
0: हो बरोबर.
1: मग संपूर्ण बाकीच्या शाळा, बाकीच्या जिल्ह्यातल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या शाळा, त्यातला काही बदल इकडे आणायचा, तर असं काही डोक्यात आलं का?
0: डेफिनेटली. वेगवेगळ्या शाळेमध्ये मीही नोकरी केली, ऍज अ काउन्सिलर, टीचर, एका स्पेशल स्कूलमध्ये पण काम केलं ऍज अ सायकोलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर. हा सगळा जो अनुभव होता माझा, त्याच्यामुळे मला आमच्या शाळेत बदल आणण्यात खूप मदत झाली. की त्यांच्या काही सिस्टम्स होत्या किंवा काही विशिष्ट गाईडलाईन्स ते फॉलो करत होते, ते मी आमच्या इथे सुरू केले. आणि एक तुम्ही जेव्हा भारतभर फिरून येता, खूप फिरून येता, एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठा होतो. खूप प्रदेशांमध्ये फिरता, वेगवेगळे कल्चर्स दिसतात तुम्हाला, त्याचा सगळा अनुभव मला आमच्या शाळेत डेफिनेटली वापरता आला.
1: खूप छान वाटतं हे ऐकताना सुद्धा की आपल्या आई वडिलांपासून आलेली शाळा किंवा आई वडिलांपासून त्यांनी बघितलेलं स्वप्न असा वेगळ्या पद्धतीने आपण पूर्ण करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊयात. ममताताई, तुमच्या पसंतीचं एक छान गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात. कोणतं गाणं आवडेल ऐकायला?
0: माझ्या बाबांचं फेवरेट गाणं होतं रहे ना रहे हम, मला ते ऐकायला खूप आवडेल.
1: नक्की ते गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्राणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्राणी, ते तुमच्यासाठी प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी एखादा डिसिजन घेताना किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर मी काय करू हा विचार करताना आईबाबांचं विचारसरणी आठवते का, किंवा त्यांच्या विचारसरणीवर पाऊल टाकून पुढे जाता का?
1: असा डिसिजन घेताना नक्कीच स्ट्रेसफुल असतं आणि तेव्हा खरंच हे आठवते मी की माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. आई थोडं एक पाऊल मागे राहू शकली असती पण बाबा निश्चित नव्हते. तर आणि थोडं त्यांचं की पुढच्या 10 वर्षात हे उपयोगाला येणार आहे का, तर तो विचार पण मी करते आणि मग ते डिसिजन्स नक्कीच अंमलात आणते. आणि दुसरं की त्यांची विचारसरणी म्हटलीस तर बेसिकली विद्यार्थी केंद्रित ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना किती होणार आहे आणि पुढे जाऊन समाजाला नॅचरली, की जसं तुम्ही पिढी घडवाल तशी ती पुढचा समाज आपल्याला त्याच्यात दिसतो. तर ती पिढी घडवण्यासाठी म्हणून जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते नक्कीच करा.

0: आणि आईबाबांची विचारसरणी हीच होती की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, एक ध्येय निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आणि आता पण मी तेच करते.
1: तुम्हाला ते पदोपदी उपयोगी पडत?
0: नक्कीच उपयोगी पडतं. आणि त्यांची स्ट्रगल मी खूप जवळनं बघितली, त्याच्यामुळे जरी स्ट्रगल करायला लागली, काही असतात प्रत्येकाचं पुढे मागे प्लस मायनस सगळ्याच गोष्टींमध्ये असतात, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांच्याकडून मी शिकलेली.
1: इंद्राणी, त्यांची आई आत्ताच काही दिवसापूर्वी पासून आपल्यात नाही आहेत. ममताताई, तुम्हाला हा असा प्रश्न एक वेगळा, तुमच्या आई आपल्या बरोबर आहेत
2: बरोबर,
1: आणि जरी वयाने थकल्या असल्या, शरीराने थकल्या असल्या, तरी मनाने अजून त्या ताज्या आहेत, मनाने व्यवस्थित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी शाळेसाठी दिलं आहे.
2: ऍब्सोल्युटली.
1: तर मग अशा काळामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा झाला किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्हाला काय डिसिजन घेऊ हे कळत नसेल तर त्यांची कशी मदत होते?
2: आई सध्या माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आतापर्यंत गेले 35 वर्ष तिनेच शाळा चालवली आहे, त्यामुळे डेफिनेटली आता ज्या समस्या येतात त्याच्यात आईचा गायडन्स मी घेतेच, डिस्कशन होतं त्याच्यावर, आणि बाबा असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हा विचार नेहमी करते. त्यामुळे आईचं असणं हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की ती असली की खूप मोठा आधार असतो. आणि विशेष असं आहे की ती अजूनही रोज शाळेत येते.
1: वा,
2: म्हणजे जरी ती शरीराने थकली असली तरी मनाने खूप स्ट्रॉंग आहे. आणि कोणीही म्हणणार नाही की ती आता 78 आहे.
1: अच्छा,
2: एकदम
1: फिट आहे.
2: फिट आहे.
1: छान. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर सतत असावेत आणि आपल्या घरात मोठी माणसं असावीत की ज्यांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो.
2: बरोबर.
1: इंद्राणी, ते तुम्ही हे करिअर पूर्ण निवडलं की आई बाबांचं स्वप्न आपण पुढे न्यायचं हे ठरवलं, आणि हे ठरवताना कन्फर्म तुम्हाला की नाही हेच करिअर आणि इथेच करायचं हे कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्याला सुरुवात केली तेव्हा आलेला एखादा छान अनुभव किंवा स्वतःला स्वतःचा वाटलेला अभिमान अशी एखादी घटना असेल तर नक्की आवडेल.
0: नक्कीच आहे. म्हणजे 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, नंतर आता मी 23-24 ला कार्यवाह म्हणून सुद्धा पद सांभाळायला सुरुवात केली. आणि एक संस्थाचालक या दृष्टीने विचार करताना मला असं वाटलं की माझी विद्यार्थी म्हणजे एक लॉंग लीगसी आमच्याकडे आहे, की हजारोंच्या संख्येने माझी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्चमध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले, आणि तेव्हापासनं खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे आलेले. आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते एडेड स्कूल आहे, शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही तर काही जे उपक्रम असतील. आता कालच आमची एक वादविवाद स्पर्धा झाली, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आणि पालक हे दोन्हींचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा मोलाचा ठरतो. तर हे मला जरा छान वाटलं की जे मधल्या गॅपमध्ये जे विद्यार्थी शाळेकडे येत नव्हते,
1: म्हणजे दरी निर्माण झाली होती थोडी, ती त्याला ब्रिज घातला गेला.
0: नक्कीच नक्कीच. आणि आता तो ओघ सुरू झालेला आहे आणि त्याचा खूप छान उपयोग शाळेला पुढच्या काळामध्ये डेफिनेटली होईल.
1: ममताताई, तुम्हाला प्रश्न की आई वडिलांनी पूर्वीपासून चालत आणलेली शाळा, तो वारसा, ती परंपरा जपणं आणि त्यामध्ये आपला काळानुरूप बदल करणं, की आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली किंवा तुम्ही भारतात जे जे काही बघितलं ते आणण्याचा प्रयत्न केला, तर ह्यामध्ये कुठे तुमच्या मनात द्वंद्व निर्माण झालं का, की आपल्याला असं वाटलं का की आपण हे करतोय हे बरोबर आहे का, चुकीचं आहे, असं कधी झालं का?
2: नाही, असा डाऊट कधी मला आला नाही. कारण ही पिढी अशी खूप वेगळी आहे, म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्याबरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर, असे हे खूप नवीन उपक्रम राबवले.
1: आणि मग असे उपक्रम राबवताना तेव्हा अभिमान वाटावा, नक्कीच असं काहीतरी घडलं असेल.
2: ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे फ्युचर आहे ते विदाउट एआय तर चालणारच नाहीये. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केला तर तिकडे एआयचा हा वापर होणारच आहे. तर आम्ही 1 ते 9 सगळ्या मुलांना कंपल्सरी एआय एज्युकेशन सुरू केलं, तो म्हणजे आम्ही अभ्यासक्रमातच त्याचा त्यांना त्याला इन्क्लूड केलेला आहे. आणि ही

0: खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: छान छान, फारच सुंदर. मला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा सगळा तुमचा प्रवास, तर आत्ता या क्षणी काय मनात विचार येतात? इंद्रायणी ताई काय सांगाल?
2: आई वडिलांनी जेव्हा स्वप्न बघितलं की चिंचवडसारख्या खेडेगावामध्ये एक उत्तम शिक्षण देणारी, उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, कारण शाळा हे एक असं माध्यम आहे, जसं मगाशी मी म्हटलं की पुढची पिढी घडवण्यासाठीचं एक चांगलं टूल, एक चांगलं माध्यम हे शाळा असू शकते. तर त्यांनी ह्या उद्देशाने हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शाळा सुरू केली. हा तर एक भाग आहेच आहे,

0: ताताईंनी सांगितलं की एआयचा वापर, तसं आमच्याकडे कोडिंग, त्याच्यानंतर एआयचे सुद्धा हे आहे, रोबोटिक्स आहे, जर्मन आपण भाषा शिकवतो. सो आईवडिलांनी जेव्हा 1966 मध्ये शाळा सुरू केली तेव्हा उत्तम शिक्षण आणि उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, पुढची पिढी घडवणारी शाळा असावी हे त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये, या आधुनिक काळामध्ये मीही तेच स्वप्न उराशी बाळगलं आहे की संस्कारांबरोबरच आधुनिकतेची जोड दिली आहे आणि ह्या दोन्हीचा उत्तम संगम घालून माटेशाळा आज जशी पहिल्या ह्याच्यावर होती तशीच आत्ता नावाजलेली उपक्रमशील आधुनिक शाळा म्हटलं तरी हरकत नाही.
1: वा, आत्ता आई बाबा जर तुझ्यावर असते तर काय भावना असते अगं त्यांच्या?
0: आत्ता थोडंसं भावनिक व्हायला होते, पण आई बाबा जर का असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता की जे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेलं होतं आणि त्यांना खूप साऱ्या माणसांचं म्हणजे खूप लोकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता त्या काळामध्ये. तर आत्ता हे मी चालवते आहे, मलाही अनेकांचं सहकार्य ह्याच्यामध्ये लाभतं आहे, पण काही वेळेस एकट्याने डिसिजन घ्यायची वेळ येते आणि तेव्हा मी मागे बघत नाही, तर माझा अभिमान त्यांना नक्कीच वाटला असता.
1: अच्छा ममताताई, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादातून आपल्याला मिळालेला हा वारसा, सुरू झालेला पुढचा प्रवास, आज आपण हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय. तर ह्या क्षणी आत्ता तुमच्या आई तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे वडील पण असते, तर एक मुलगी म्हणून काय वाटलं असतं त्यांना?
2: त्यांनी जे सुरू केलं आय थिंक ही अतिशय नोबल प्रोफेशन आहे. टीचिंग आणि एज्युकेशन देणं म्हणजे तुम्ही खूप पिढ्या घडवता. बाबा आत्ता असते तर मला वाटतं त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता माझा, की कुठेतरी एक बाई म्हणून थोडंसं अजून लोक कमी लेखतात बायकांना, की आणि नेहमी एक थोड्याशा अशा नजरेने बघतात की अरे हिला जमेल का नाही. तर मला असं वाटतं मी आता बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे कुठेतरी. एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का. तर मी आता त्याच्या खूप पुढे निघून आली असं मला वाटतं की आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो, सेल्फ डाऊट खूप असतो आपल्याला की हे जमेल का, हे करता येईल का. पण या गेल्या 5-6 वर्षात जो अनुभव मिळाला आहे आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता. आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. आणि ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान, वा, फार सुंदर, मस्त. जाता जाता दोघींनाही एक कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे. ह्या क्षणी आत्ता अशा काही मुली असतील की ज्यांच्या आई वडिलांनी काही व्यवसाय सुरू केले असतील, आई वडिलांच्याकडे काही कला असतील की ज्या मागे पडल्या असतील, पण मग अशा वेळी आई वडिलांचा हा व्यवसाय किंवा हे सगळी देणगी ही पुढे न्यायची आहे त्यांना, तर कशा पद्धतीने त्या नेऊ शकतात, काय सांगाल याविषयी?
0: नक्कीच, माझ्या आईचंच एक वाक्य जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या नेम अज अ सी ने मध्ये लिहिलेलं आहे, कदाचित शब्दांची रचना बदलेल, पण न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, की जे व्रत आम्ही घेतलंय आणि घेणारे असतील तर ते तुम्ही जाणतेपणी घ्यावं आणि ते पूर्णत्वाला न्यावं, ते मध्ये सोडू नये. आणि आई वडिलांचे कष्ट हे जसं मुलं मुली काही भेदभाव न ठेवता कोणीही, म्हणजे मुलगी आहे म्हणून मागे न राहता, त्यांनी जे कष्ट तो व्यवसाय सुरू करण्यासाठी, ती गोष्ट सुरू करण्यासाठी घेतलेले आहेत, ते जाणून तो व्यवसाय पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला वाटतं.
1: छान, ममताताई तुम्ही काय सांगाल?
2: मुलगी असो या मुलगा, जे काय आई वडिलांनी कमवलेलं आहे आणि हा त्या मुलीला किंवा मुलाला हा वारसा म्हणूनच मिळालेला असतो, तर मुलगी आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरी गेली आणि आता ती पुढे नेऊ नाही शकत हे चुकीची धोरण आहे. तर मुलगी असली तरी ती त्याचं खूप काही करू शकते आणि तिने करावं, कारण ही एक लेगसी आहे आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिने डेफिनेटली करावं. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, म्हणजे तुम्हाला ते संस्कार दिलेले असतात, त्या गोष्टी शिकवलेल्या असतात, ते सगळं पुढे

0: हे तुमचं काम आहे असं मला वाटतं.
1: हा थॉट मला खरंच खूप आवडला. आई वडिलांनी आपल्यात इन्व्हेस्ट केले,
2: इन्व्हेस्ट केले आणि ते आपण पुढे नेलंच पाहिजे. खूप सुंदर, खूप छान दोघी जणी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय छान तुमचे अनुभव आत्तापर्यंतचा तुमचा जीवनपट आमच्यासमोर उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल ही खात्री नक्की आहे. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि छान माहिती शेअर केलीत, तुमचे मनापासून आभार.
1: आणि तुमचेही आभार की आम्हाला संधी दिली.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तुमचेही खूप आभार.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण जाणून घेतल्यात इंद्रायणीताई आणि ममताताईंचा हा सुंदर असा प्रवास. आई वडिलांचं स्वप्न पुढे वाढवणाऱ्या या लेकी ही त्या कुटुंबाची शान असते, समाजाची प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशेचा दीप अगदी नक्की असते. हा प्रवास, हे यश या लेकींचं अगदी 100% आहे. पण त्याबरोबरच ते आहे त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासाचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि त्यांच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहाचं असं फलित. या सगळ्या अनुषंगाने एक सुंदर असं गाणं डोळ्यासमोर सारखं येतंय, ते हम साथ साथ है या चित्रपटातलं. ऐकूयात हरिहरन आणि सहकार्याने गायलेलं हे सुंदर असं गाणं.

0: मैत्रिणींनो, वाढतं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ऐकूया पर्यावरण रक्षणाचं महत्त्व सांगणारे हे पर्यावरण श्लोक. याचं लेखन केलं आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका, ज्या लेखिका आणि कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात देखील काम करतात, त्या डॉक्टर नंदा हरम यांनी.
1: पर्यावरणाची व्याख्या पहिल्या श्लोकात आहे. पशु पक्षी

0: वराणा.
1: या श्लोकात पाहिलेले घटक आहेत ना, त्यांचं एकमेकांशी नातं आहे, जणू ते एक कुटुंबच आहेत. एक घटक जरी नष्ट झाला ना, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, म्हणून आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे. निसर्ग म्हणजे कधी न संपणारं धन आहे, ते जपलंच पाहिजे. बांधील असती अपसात सारे, ढलता तोल त्यांचा देती इशारे. रक्षण करावे म्हणून तयांचे, जतन समृद्धी अक्षय धनाचे.
0: सण समारंभ साजरे करताना दुर्दैवाने आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही, त्यामुळे हवा, पाणी आणि ध्वनी यांचं प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते. ज्यांचं विघटन होत नाही अशा थर्माकोल प्लॅस्टिकच्या वस्तू सहजपणे आपण टाकून देतो,

0: हेच सारं या श्लोकात सांगितलं आहे. करी हवा पाणी ध्वनी प्रदूषण, हिरव्या शाली स तुलावत चूड, ना साडी खनिजांची ऊर्जा स्त्रोतांची, बाधा निसर्गास नसत्या वस्तूंची.
1: हल्ली माणूस ना भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. ते मिळवण्याकरता तो वाटेल तसा वागतो. स्वार्थ गाठताना तो माणुसकी विसरतो आणि यात त्याच्या वागणुकीमधून त्याचं हीन दीन रूप समोर येतं. ऐहिक सुखाचे असे मृगजळ, करीसी मनुजा किती धावपळ, स्वार्थाचा कळस संहाराची झळ, त्यातून भासे तुभलता ओंगळ.
0: तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ऐकून माहीत असेलच, याला प्रदूषण, जंगल तोड हे घटक कारणीभूत आहेत. ही सारी आपल्याच कर्माची फळं आहेत, येते का लक्षात? संपूर्ण जगच आपण मानवांनी जणू वेठीस धरले आहे. सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागतील. उन्हाळ्यात वाढे तापमान ऐसे,

0: जोर.
1: तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वाढती लोकसंख्या हे सुद्धा तितकंच घातक आहे. वाढे लोकसंख्या विचार करावा, तंत्रज्ञान वापर काबूत ठेवा, नियम निसर्गाचे पालन करा, तेव्हाच होईल भयमुक्त धरा.
0: आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत. हे सारं थांबवायचं असेल तर निसर्गाला आपण जपलं पाहिजे. आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे हे कधीही विसरता कामा नये. सहिष्णू कनवाळू वृत्ती जोपासा, रक्षणाचा घ्यावा सर्वांनी चवसा. निसर्ग असे

पर्यावरण रक्षण करण्यासंबंधीचे मनाच्या श्लोकांप्रमाणे हे पर्यावरण श्लोक याची महती आत्ता आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता चेरे यांचा. पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे आणि जर पर्याव वाचलं तरच आपलं सगळ्यांचं जीवन फुलणार आहे आणि निसर्ग जर हसला तरच संपूर्ण मनुष्य सुखाने जगणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करूया आणि आपल्या पृथ्वीला अधिक हिरवी सुंदर आणि स्वच्छ बनवूया.

मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रुती हो वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचं 1 वाजतोय. आता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 यवतमाळ जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा श्रुती हो सुरुवातीला विविध भारती मुंबईचे कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या सरकारचा पुनरुच्चार। नेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। INS मालवण तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जय नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब। राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया, असं आवाहन सदस्यांना केलं।
1: हमने जब खुले दिल से ऑफर सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरह मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: जनतेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे। कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली। या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती, असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत। संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे। या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात। काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं

दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या

0: पेक्षा जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली INS मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. INSV त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षा अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, तीन प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियानच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं सांगितलं. भेट घेतली या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूश आणि राजौरी पर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे सुमारे 2 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकांवर पाण्याअभावी कोमेजण्याची वेळ आली आहे. ओलिताची सुविधा असलेले

शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत असले तरी विहिरींचीही पाणी पातळीत घट असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारीनंतर यवतमाळ जिल्ह्यात बूस्टर पार्श्व जेनेटिक्स आणि विगर या कंपन्यांविरुद्ध 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या तपासणीत संबंधित बियाणे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले असून बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख इथं अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा तब्बल 17,82,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. बनावट लेबल लावून ही उत्पादने शेतकऱ्यांना विकली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. राजकीय घडामोडींमध्ये यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकास कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या पक्षानंतर जिल्ह्यातील राजकीय तणाव तापले असून उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध तालुक्यांमध्ये आढावा घेतला. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया गांभीर्याने पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांनी शाहू महाराजांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे लखीशाह बंजारा यांच्या 446व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या त्याग राष्ट्रभक्ती आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. यवतमाळहून आषाढी वारीसाठी 2 विशेष उपक्रमांना प्रारंभ झाला. सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग वारकऱ्यांची पंढरपूर वारी उत्साहात रवाना झाली. पूर्णपणे दिव्यांगांची ही वारी राज्यातील पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. तसेच क्रीडा भारती सायकल ग्रुपची सायकल वारीही विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाली. पर्यावरण संवर्धनासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनने एक पेड मागे नाम हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे यवतमाळमध्ये स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात गो संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण अधिनियम 2025 अंतर्गत ग्रामपंचायत कापरा इथं जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वर्षातून 125 दिवस रोजगाराची हमी आणि विविध विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सातत्याने करावी असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघासाठी 36,50,00,000 रुपयांची निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य शासनाने पुसद येथील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली असून पुसद दिग्रस उमरखेड आणि महागाव या 4 तालुक्यांचा या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना दिले. कर्ज मंजुरी प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत असंही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच जिल्ह्याचे पालक सचिव धीरज कुमार यांनी सर्व विभागांच्या आढावा बैठकीत लोककेंद्रित प्रशासन राबवून नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आणि वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा.

क्या जुर्म किया, इन आँखों का रंग हो गया गुलाबी गुलाबी।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं.

0: याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सिक्कीममध्ये एनएचपीसीच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते जे पी नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
3: नीट एग्जामिनेशन के बारे में और रूल्स 267 के तहत यहाँ पर बहस करना चाहते हैं, उसके लिए अगर फेर डिस्कशन होगा है तो शिक्षा मंत्री पहले राजीनामा देना चाहिए. जब वो राजीनामा नहीं देंगे निष्पक्ष बात चर्चा यहाँ नहीं होगी.
1: काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिलाय. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
0: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथे भारतीय नौदलाने पाणबुडी रोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबई दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं, त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61.74 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी भूदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मार्च 2020 ते 2026 या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्र अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: खुद भी एक सखी बन गई हूँ यहाँ आकर.
3: जी, हम सखियों को बता दें कि ज्योति जी के पास बहुत सारे हुनर हैं और एक ऐसा हुनर है जो आप सबके लिए प्रेरणा की बात है. इन्होंने अपने फिटनेस के लिए बहुत कुछ किया है. डाइट से लेकर जिम जाती हैं. हम इन्हें से पूछते हैं कि बताइए सखियों को अपने फिटनेस के लिए क्या कुछ करना चाहिए.
2: सबसे पहले तो मैं सभी सखियों से ये कहना चाहूंगी कि स्वयं को कमतर न आके, क्योंकि आपकी जो देखभाल वाली लिस्ट है उसमें आपका नाम सबसे आखिरी में होता है.
3: बिल्कुल.
2: और ये चीज बिल्कुल गलत है. ये आप अपने साथ न्याय नहीं कर रही है, क्योंकि आप परिवार में हर सदस्य का ध्यान रखती हैं. आपको पता होता है आपकी सास को क्या पसंद है, ससुर जी को क्या पसंद है, या माता पिता हैं तो उनको क्या पसंद है, पति को क्या पसंद है, बच्चों को क्या पसंद है. हर एक का ध्यान रखती है और उसके अनुसार आप

FM वाहिनी 101.3 MHz-वर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतो, आजच्या सायंकालीन प्रसारणसभेत मी पृथ्वीराज रंगनाथ देशमुख आपलं स्वागत करतो. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं मजरू सुलतानपूर यांचं गीत. संगीतकार आहेत SD बर्मन.

धरती या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिसन. कार्यक्रमामध्येही यानंतर ऐकूया राजेंद्र किशन यांचं गीत छाया. या चित्रपटामधील संगीतकार आहेत सलील चौधरी, गायक कलाकार तल्लत महमूद.

श्रद्धेयोगीत गुंजन या कार्यक्रमात आता ऐकूया मुकेश यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी अणंजी आणि चित्रपट सफर.

श्रोतो कार्यक्रम आता ऐकूया एप्रिल फुल या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिसन.

श्रोते कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट अंजान.

अंजान या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतू या गीतासोबत आजचा गीत गुंजन हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आमची यानंतर शुद्ध घोषणा लगेचच. हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केले आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते.

आवाज, फक्त काही अक्षरांचा एक साधा शब्द, पण हा आवाज कधी आईच्या अंगाई गीताचा असतो, कधी देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला हवामानाची माहिती देणार असतो, तर कधी एखाद्या जवानाच्या शौर्याची गाथा सांगणार असतो. कल्पना करा, ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया, तरीही संपूर्ण देश एकाच क्षणी एखादी बातमी ऐकत होता, एकाच सुरात राष्ट्रगीत गात होता, आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या माणसाशीही एका आवाजाच्या माध्यमातून जोडला जात होता. हे शक्य झालं कारण जन्म झाला एका अशा माध्यमाचा ज्याने अंतर कमी केली, मने जोडली आणि माहितीला पंख दिले. आज आपण अशाच एका ऐतिहासिक दिवसाबद्दल बोलणार आहोत, राष्ट्रीय प्रसारण दिन. दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस केवळ एका संस्थेचा वाढदिवस नाही, तर तो भारतीय प्रसारणाच्या जवळपास शतकभराच्या प्रवासाचा उत्सव आहे. मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर न्यूज अपडेट्स पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, FM वर गाणी ऐकतो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष मागे जावं लागेल. सन 1923, मुंबई. जून महिन्यात बॉम्बे रेडिओ क्लबने भारतातील पहिलं रेडिओ प्रसारण केलं. तो प्रयोग छोटा होता, पण त्याने भारतीय प्रसारणाच्या इतिहासात पहिलं पान लिहिलं. आणि त्यानंतर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC ची स्थापना झाली. याच दिवसाला आज आपण राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन होता, तो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. शहरांपासून गावांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत एकाच माध्यमातून आवाज पोहोचू लागला. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. 1936 इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं रूपांतर झालं ऑल इंडिया रेडिओमध्ये, आणि भारताच्या प्रसारण इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशय मिळाल्या, नवं संविधान मिळालं, आणि नव्या भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी. आकाशातून येणारी वाणी, किती सुंदर कल्पना आहे ना. आकाशाला सीमा नाही आणि या आवाजालाही नाही. आजही आकाशवाणी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सकाळच्या बातम्या, भावगीत, भक्तिगीत, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, युवावाणी आणि अनेक आठवणी उभ्या राहतात. मित्रांनो, रेडिओ हा फक्त एक यंत्र नाही, तो एका पिढीच्या आठवणींचा साथीदार आहे. काही घरांमध्ये अजूनही सकाळीची सुरुवात रेडिओनेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो, आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान काय होतं, आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचा का आहे? याच रोचक प्रवासाबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ. 1930 आणि 40 दशक भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता. देशभर आंदोलने सुरू होती, जनतेमध्ये अस्वस्थता होती, तसेच माहिती पोहोचवणारी साधनं अत्यंत मर्यादित होती. अशा काळात रेडिओचं महत्व वाढू लागलं. जरी त्या काळात प्रसारणावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होतं, तरी रेडिओने भारतीय समाजात माहितीच्या देवाणघेवाणीचं नवं दालन उघडलं. बातम्या, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक माहिती लोकांना पहिल्यांदाच एका माध्यमातून नियमित ऐकायला मिळू लागलं. आणि मग आला 15 ऑगस्ट 1947, मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण. संपूर्ण देश एका आवाजाकडे कान देऊन बसला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण रेडिओच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ऐकलं. कल्पना करा, ज्यांच्या घरी वीज नव्हती, ज्यांनी दिल्ली कधी पाहिली नव्हती, अशा लाखो भारतीयांना त्या रात्री स्वातंत्र्याचा पहिला आवाज रेडिओनेच ऐकवला. इतिहासाची साक्ष देणारं माध्यम म्हणजे रेडिओ.

स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आकाशवाणी. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक मोठी आव्हानं होती. अशिक्षित लोकसंख्या, ग्रामीण भाग, आरोग्यविषयी मर्यादित माहिती, शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि देशभर विविध भाषा, अशा परिस्थितीत सरकारसमोर प्रश्न होता, देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची? उत्तर होतं आकाशवाणी. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केलं नाही, तर लोकशिक्षणाचं मोठं काम हाती घेतलं. शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यक्रम सुरू केले, हवामानाचा अंदाज, नवीन बियाण्यांची माहिती, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन ही माहिती गावागावात पोहोचू लागली. आज आपण मोबाईलवर हवामान पाहतो, पण एकेकाळी उद्याच्या पावसाची माहिती शेतकरी रेडिओवरूनच ऐकत होता. आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून लसीकरण, स्वच्छता, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही रेडिओने मोठं योगदान दिलं. दूरवरच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भाषा शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामान्य ज्ञान असं बरंच काही रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलं. सांस्कृतिक वारशाचा खजिना. मित्रांनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी,

बोली वेगळी, लोकसंगीत वेगळं, लोककला वेगळी, अशा सगळ्यांचं जतन करण्यात आकाशवाणीने अमूल्य योगदान दिलं. लोकगीते, भावगीते, भजन, कीर्तन, कविसंमेलने, लोकनाट्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, आज आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या अनेक महान कलाकारांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीवर. अनेक गायक, वादक, कवी, लेखक, निवेदक यांच्या प्रवासाची सुरुवात रेडिओपासून झाली. आज आकाशवाणीचा विस्तार पाहिला तर तो खरोखरच अभिमानास्पद आहे. देशभरात 591 केंद्रे, भारतातील जवळपास 98% लोकसंख्येपर्यंत पोहोच, 23 भाषा, 146 बोली भाषा, म्हणजे भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणारा हा आवाज आहे. हे केवळ प्रसारण नाही, ही भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करणारी व्यवस्था आहे. आकाशवाणीचा प्रवास भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तिच्या बाह्य सेवा विभागामार्फत भारताचा आवाज जगभरातील 100 अधिक देशांमध्ये पोहोचतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय संस्कृती बातम्या, संगीत, घडामोडी यांच्याशी जोडून ठेवण्याचं महत्वाचं काम आजही आकाशवाणी करते. देशापासून 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीलाही जेव्हा आपल्या भाषेतला एखादा कार्यक्रम ऐकू येतो तेव्हा अंतर कमी होतं, कारण आवाजाला सीमा नसतात. बदलत्या काळासोबत आकाशवाणीमध्ये तंत्रज्ञान बदललं, लोकांची सवयी बदलल्या, पण आकाशवाणी थांबली नाही. FM रेडिओचं आगमन झालं, ध्वनी अधिक स्पष्ट झाला, तरुण पिढी रेडिओकडे नव्या उत्साहाने वळू लागली. आज FM म्हणजे केवळ गाणी नाहीत तर माहिती वाहतुकीचे अपडेट, संवाद आणि समाजाशी सतत जोडून ठेवणारं माध्यम आहे. याचबरोबर डिजिटल रेडिओ मोंडायल अर्थात DRM या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आकाशवाणीने भविष्यातील प्रसारणाकडेही मोठं पाऊल टाकलं आहे. म्हणजे परंपरेचा वारसा जपत तंत्रज्ञानाची कास धरणं हीच आकाशवाणीची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, असंख्य ॲप्स आहेत, शेकडो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपत्तीच्या काळात, पूर असो, चक्रीवादळ असो, भूकंप असो, जेव्हा इंटरनेट बंद पडतं तेव्हा सर्वात आधी विश्वास कोणावर ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे रेडिओ. कारण रेडिओ हा केवळ तंत्रज्ञान नाही, तो विश्वास आहे, तो सातत्य आहे, तो लोकांपर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड आहे. आणि म्हणूनच आजही आकाशवाणी म्हणजे भारताचा आवाज. आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असणार की डिजिटल युगात रेडिओचं भविष्य काय, सरकारची राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 नेमकं काय सांगतं, सामुदायिक रेडिओची भूमिका काय आहे, आणि पुढच्या शतकात भारतीय प्रसारण कोणत्या दिशेने जाणार आहे. थांबा, सांगते. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024. मित्रांनो, जगभरातील माध्यम विश्व अतिशय वेगाने बदलत आहे. पूर्वी रेडिओ, नंतर दूरदर्शन, आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग, पॉडकास्ट, इंटरनेट रेडिओ, OTT, ऑन डिमांड कंटेंट, या सगळ्यामुळे प्रसारणाची व्याख्याच बदलत आहे. हे बदल लक्षात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोरणामागची कल्पना अत्यंत महत्वाची आहे. भारताकडे केवळ मोठी लोकसंख्या नाही तर मोठी भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधताही आहे. म्हणूनच भारतातील प्रसारण व्यवस्था अशी असावी जी आधुनिकही असेल, डिजिटलही असेल, तांत्रिकदृष्ट्या सक्षमही असेल, आणि त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल. या धोरणासाठी देशभरातील तज्ज्ञ, प्रसारमाध्यम क्षेत्रातील संस्था, तांत्रिक जाणकार, विविध भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली. यातून एक स्पष्ट संदेश समोर आला की भविष्यातील प्रसारण हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे तर लोककेंद्रित विचारांवर उभं राहिलं पाहिजे. आपण अनेकदा डिजिटल इंडिया हा शब्द ऐकतो, पण त्याच्या प्रसारणाशी काय संबंध? खरं तर डिजिटल इंडिया म्हणजे केवळ ऑनलाईन सेवा नव्हे तर प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती, ज्ञान आणि संवाद पोहोचवण्याचं एक मोठं स्वप्न. याच स्वप्नाचा एक भाग आहे भारत नेट. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे देशातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्याचं काम सुरू आहे. कारण जिथे इंटरनेट पोहोचेल तिथे शिक्षण पोहोचेल, आरोग्याची माहिती पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील, आणि अर्थातच प्रसारणाची नवी दालनं रुळतील. बाइंड, प्रसारणाचा मजबूत पाया. प्रसार भारतीच्या प्रसारण सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बाइंड म्हणजे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजना ही देखील तितकीच महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत स्टुडिओंचं आधुनिकीकरण, प्रसारण केंद्रांची गुणवत्ता, नवी उपकरणं आणि अधिक परिणामकारक नेटवर्क उभारण्यावर भर दिला जात आहे. कारण उत्तम आशया इतकंच उत्तम प्रसारणही महत्वाचं आहे. सामुदायिक रेडिओ

कार्यक्रमाचा स्वतःचा आवाज. रेडिओ म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम नाहीत. काही आवाज असेही असतात जे एखाद्या छोट्या गावाचे असतात, एखाद्या आदिवासी भागाचे असतात, महिलांच्या स्वयंसहायता गटाचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात. आणि अशाच आवाजांना व्यासपीठ देतो सामुदायिक रेडिओ. सामुदायिक रेडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजाचा, त्या गावाचा, त्या लोकांचा स्वतःचा रेडिओ असतो. स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, स्थानिक यशोगाथा आणि स्थानिक उपाय हे सगळं तिथे ऐकायला मिळतं. म्हणूनच सरकारने कम्युनिटी रेडिओ सपोर्ट स्कीम अंतर्गत अशा केंद्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. याचा परिणामही दिसून आला. 2014 देशात जवळपास 140 सामुदायिक रेडिओ केंद्र होती आणि पुढील काही वर्षांत ही संख्या 480 अधिक झाली. ही वाढ केवळ आकड्यांची नाही तर लोकशाही अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची खूण आहे. FM रेडिओचा विस्तार. आज आपण कारमध्ये, कॉलेजला जाताना, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलवर FM ऐकतो, पण अजूनही देशातील काही भागांमध्ये रेडिओची पोहोच वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच भारत सरकारने FM चॅनलच्या वाटपासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश एकच, जिथे आवाज पोहोचलेला नाही तिथेच रेडिओ पोहोचला आहे, कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा समान अधिकार आहे. आजच्या काळात एका क्लिकवर हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, पॉडकास्ट आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माहितीचा वेग वाढला आहे पण विश्वास वाढला आहे का? माहितीची साधनं वाढली आहेत पण माहितीची जबाबदारीही वाढली आहे. याच ठिकाणी सार्वजनिक सेवा प्रसारणाचं महत्व अधिक अधोरेखित होतं, कारण त्याचा उद्देश TRP नसतो, त्याचा उद्देश समाज असतो, त्याचा उद्देश नागरिक असतो, त्याचा उद्देश राष्ट्रहित असतो. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीनेही काळाची पावले ओळखत श्रोत्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देश विदेशातील ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या, विविध भाषांतील वृत्त बुलेटिन, विशेष कार्यक्रम आणि पॉडकास्ट श्रोत्यांना केव्हाही कुठेही ऐकता येतात. पारंपरिक रेडिओची विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सोय यांचा सुंदर संगम घडवत हे ॲप आकाशवाणीला नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन हा केवळ भूतकाळाची आठवण करून देणारा दिवस नाही तर भविष्यातील प्रसार माध्यमांची दिशा ठरवणारा दिवसही आहे, विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण काही सेकंदात माहिती देऊ आणि घेऊ शकतो, पण माहिती देणं आणि जबाबदारीने संवाद साधणं यात मोठा फरक आहे. प्रसारण आपल्याला शिकवतं की प्रत्येक शब्दाचं वजन असतं, प्रत्येक आवाजामागे उत्तरदायित्व असतं आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ कंटेंट क्रिएटर होण्याचे स्वप्न पाहू नये तर विश्वासार्ह संवादक, संवेदनशील पत्रकार, जबाबदार निवेदक आणि समाजाला दिशा देणारे माध्यमकर्मी होण्याचं स्वप्नही पाहायला हवं. कारण तंत्रज्ञान बदलत राहील, प्लॅटफॉर्म बदलतील, पण लोकांचा विश्वास जिंकणारा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कायम तरुणांच्या खांद्यावर असेल. समारोप करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावातील एक आजोबा रोज संध्याकाळी घराच्या ओसरीवर बसून रेडिओ लावायचे. घरातले सगळे म्हणायचे, आजोबा आता मोबाईल आहे, TV आहे, इतक्या जुन्या रेडिओचं काय करायचं? आजोबा फक्त हसायचे. एक दिवस त्यांचा नातूही तोच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही रोज एकच रेडिओ ऐकता. आजोबा म्हणाले, बाळा मी रेडिओ ऐकत नाही. नातू आश्चर्याने म्हणायला, मग? आजोबा शांतपणे म्हणाले, मी माझं आयुष्य ऐकतो. या रेडिओने मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य ऐकवलं, पहिलं क्रिकेटचं समालोचन ऐकवलं, युद्धाच्या बातम्या ऐकवल्या, दुष्काळाच्या सूचना दिल्या, माझ्या आवडत्या गायकांची गाणी ऐकवली. आणि तुझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशीही हा रेडिओ माझ्या बाजूलाच वाजत होता. म्हणून हा रेडिओ माझ्यासाठी एक वस्तू नाही, तो माझ्या आठवणींचा साक्षीदार आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक घरात असा एखादा रेडिओ असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा आवाज नक्की असतो जो वर्षानुवर्ष सोबत राहतो. राष्ट्रीय प्रसारण दिन आपल्याला हेच आठवण करून देतो की प्रसारण म्हणजे केवळ माहितीचा प्रवास नाही, तो माणसांच्या आयुष्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा प्रवास आहे.

0: तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने

अनेक विशेष कार्यक्रम निनाद भारताचा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: सुब्रमण्यम जयशंकर ने आज पूर्व एशिया शिखर सम्मेलन और आसियान क्षेत्रीय मंच की बैठकों के दौरान कनाडा की विदेश मंत्री अनीता आनंद से मुलाकात की। डॉ जयशंकर ने कहा कि दोनों देशों के बीच सहयोग लगातार बढ़ रहा है। सिक्किम के नामची जिले के समरदुंग स्थित सुरंग में बचाव दल ने 8 और शव बरामद किए हैं। अब तक 13 शव बरामद किए जा चुके हैं। शुरुआती खबरों के अनुसार सुरंग में 25 लोग फंसे हुए हैं। हालांकि खराब मौसम के कारण बचाव कार्य प्रभावित हो रहा है। मौसम विभाग ने गुजरात, महाराष्ट्र, कोंकण और गोवा के कुछ हिस्सों में कल तक मूसलाधार बारिश की संभावना व्यक्त की है। जम्मू कश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, पूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, ओडिशा और विदर्भ में अगले 2 से 3 दिन तक तेज बारिश हो सकती है। चीन ओपन बैडमिंटन प्रतियोगिता में पीवी सिंधु और आयुष शेट्टी ने प्री क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। आज महिला सिंगल्स मुकाबले में सिंधु ने हमवतन उन्नति हुड्डा को हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सायंकाळचे 6:05 झाले आहेत। श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे 6:10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आमिर खान यांनी गायलेला राग अभोगी। सायंकाळी 6:30 युवक मित्र मैत्रिणीसाठीचा कार्यक्रम घे भरारी आपण ऐकू शकाल। कार्यक्रमामध्ये आज जुडो प्लेयर अथर्व खंडागळे यांची रागिणी घाटके पाटील यांनी घेतलेली मुलाखत। सायंकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावणीवरून आम्ही सहक्षेपित करू। 7:30 आमच्या केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार, यामध्ये आज सेंद्रिय खतासाठी ताग लागवड आवश्यक याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं। त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात डॉक्टर रणजित कदम यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल। आणि त्यानंतर दिनांक 23 जुलै 2026 हवामानाचा अंदाज आपण ऐकू शकाल। रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रीदत्त भजनी मंडळ समतानगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी प्रसारित केल्या जातील। रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मितावणीवरून आम्ही सहक्षेपित करू। 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। 10:00 श्रोत्यांच्या पत्रपरमेश्वर आधारित कार्यक्रम हिंदी पत्रगीत आपण ऐकू शकाल। 6:05 मंगल श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा। आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:35 आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल। 6:40 शेतकरी बांधवांसाठीच्या सूचनापत्रावर आधारित कार्यक्रम कृषीवाणी आपण ऐकू शकाल। 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावणीवरून सहक्षेपित करू। 6:55 चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल। 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मितावणीवरून सहक्षेपित केला जाईल। 7:40 आणि 8:40 बावदरा हा सुगम संगीताचा कार्यक्रम। दरम्यान 8:15 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। सकाळी 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। मिश्र संगीत या कार्यक्रमाची वेळ आहे उद्या सकाळी 10:00। 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। नादब्रह्म हा कार्यक्रम उद्या सकाळी 11:00। कार्यक्रमामध्ये उद्या पंडित सोपोरी यांनी संतूरवर वाजवलेला राग नटभैरव आपण ऐकू शकाल। गीतबार हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल उद्या सकाळी 11:30। श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावणीवरून सहक्षेपित करू उद्या दुपारी 12:00। दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। दरम्यान 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल। उद्या सायंकाळी 5:00 99 भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त

श्रोत्यांच्या उपस्थितीत विशेष मैफिल उत्सव नवचैतन्याचा या कार्यक्रमाचं थेट प्रसारण मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या सायंकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये भीम झंकार गायन पार्टी आर्णी तालुका लोहारा यांनी गायलेली भीमगीतं प्रसारित केली जातील. रात्री 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं तासाचं ध्वनीमुद्रण आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या व्यतिरिक्त आमच्या नियोजित वेळेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही छत्रपती संभाजीनगर तसेच मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

एफ एम वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:10 झाले आहेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये आज आमिर खान यांनी गायलेला राग अभोगी

उस्ताद अमीर खान यांनी गायलेला राग अभोगी आपण ऐकलात. श्रोतू, या सोबत आजचा नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 6:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणीसाठीचा कार्यक्रम घे भरारी.

0: दूध महोत्सव कटवन
1: दूध सारीचा मेगा महोत्सव लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत त्यामुळे मेगा बचत साड्यांच्या हजारो व्हरायटी श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्ये महासेल सुरू. साड्यांचा आणि रेडीमेड कपड्यांचा सर्वात मोठा सेल. फ्रेश स्टॉक साड्यांच्या संपूर्ण व्हरायटीज वर बंपर ऑफर. एक साडी खरेदी करा आणि दुसरी चक्क मोफत मिळवा. येणाऱ्या लग्न सराई आणि सणासुदीची खरेदी आजच करा आणि आपल्या पैशांची बचत करा.
2: आमचा पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ लोखंड गल्ली बार्शी.
3: झाली सोय.
4: कशाची?
3: बँकेच्या फीची
4: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
5: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया जुडो प्लेअर अथर्व खंडाळे यांची रागिणी पाटील यांनी घेतलेली मुलाखत.

आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घे भरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिनी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या.

0: दोस्तों हो, गिबेरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो. कधी चंदेरे दुनियेतील कलाकारांविषयी जाणतो, तर कधी जादूमय अशा संगीतकार गीतकार यांच्याविषयी जाणतो. तर दोस्तांनो, कधी थेट आपण कॉलेजच्या कट्ट्यावरील गप्पा ऐकतो, तर कधी आपल्या युवा दोस्तांशी गप्पा मारतो. दोस्तों हो, आजही असाच गप्पा मारण्यासाठी आपला एक युवा मित्र आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला आहे. त्याची ओळख आपण त्याच्याकडूनच करून घेऊया. तुझी ओळख आपल्या युवा मित्रांना करून देशील?
1: नमस्कार, माझं नाव अथर्वबा पुखंडागळे. मी राष्ट्रीय खेळाडू आहे व जुडो हा खेळातून मी नॅशनलला ब्राउन मेडल म्हणजे तिसरा क्रमांक मिळवलेला आहे.
0: अथर्व, तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं?
1: माझ्या घरामध्ये आई, वडील, बहीण आणि आजी.
0: अच्छा, वडील काय करतात तुझे?
1: वडील शिक्षक आहेत.
0: आणि आई काय करते?
1: आई पण शिक्षक आहे.
0: म्हणजे घरामध्ये दोन शिक्षक आहेत, म्हणजे वातावरण शैक्षणिक असेलच.
1: हो हो.
0: आणि सध्या तुझं शिक्षण काय चालू आहे?
1: सध्या माझी 12वी झाली.
0: मग आता 12वी नंतर तू काय करणार आहे?
1: 12वी नंतर आता खेळाकडेच लक्ष आहे. 12वी नंतर आता स्पर्धा परीक्षा कडे लक्ष देणार आहे.
0: बरं, तू आता सांगितलंस की तू आता 12वी उत्तीर्ण झालास, तर 12वीला तुला किती मार्क्स मिळाले?
1: 12वीला मला 82.17% मिळालेले.
0: अच्छा, कोणत्या शाखेतून 12वी केलंस?
1: विज्ञान शाखेतून.
0: विज्ञान शाखेतून तू 12वी मध्ये खूप छान गुण घेतलास. मग तुला विज्ञान शाखेतील कोणता विषय सर्वाधिक आवडायचा?
1: मला बायोलॉजी हा विषय सर्वात जास्त आवडतो.
0: का बरं आवडतो बायोलॉजी?
1: कारण बायोलॉजी हा विषय लक्षात राहण्यासाठी सोपा व त्यामध्ये माणसाच्या अवयव व वनस्पतीचे माहिती असते.
0: अच्छा, म्हणजे सभोवतालचा परिसर आणि आपलं शारीरिक आरोग्य याची भरपूर माहिती आपल्याला तिथे मिळते, म्हणून बायोलॉजी आवडतो. बरं, या शिक्षणासोबतच तू सांगितलंस की जुडोचा प्लेअर आहे.
1: हो.
0: मग तू जुडो हा गेम कधीपासून खेळतोस?
1: मी 8वीपासून हा जुडो हा खेळ खेळतो.
0: या खेळाकडे तू कसं काय वळाला?
1: म्हणजे मला पहिल्यापासूनच खेळायची आवड आहे आणि आमच्या घरी म्हणजे पूर्ण म्हणजे असं खेळाडूच वातावरण, म्हणजे खेळाडू त्यांच्या इच्छा या दोघपासून वडिलांची आईची की एक खेळाडू म्हणून निर्माण करायचा म्हणून मला ह्या खेळाकडे.
0: बरं, तुला या खेळासाठी प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: माझ्या वडिलांकडून.
0: वडिलांकडून प्रेरणा मिळाली. बर, मग या खेळाचा जो सराव असतो तो कसा करतो? दैनंदिन सराव काय असतो तुझ्या शेड्यूल?
1: दोन टाइम असतं, सकाळी 5 वाजता रनिंग वर्कआउट हे असतं, नंतर 8-8:30 कॉलेज आणि नंतर 4 वाजता प्रॅक्टिस जुडो डबल आणि तवा बाउट कुस्ती असं असतं.
0: बरं, तू आता सांगितलंस की तू प्रॅक्टिस करतोस दोन टाइम, मग हा बाउट आता सांगितलंस की तू त्याच्यामध्ये बाउट असतो, मग बाउट म्हणजे काय?
1: बाउट म्हणजे कुस्ती, म्हणजे आमचं जे हॉल आहे स्टेडियमला जुडोचं जे हॉल आहे त्या हॉलवर आमची प्रॅक्टिस घेतली जाते. आमचे जे गुरु जे आहेत कैलास लांडगे सर, त्यांनी म्हणजे आपल्या समोर विरोधक असतो म्हणजे जे टुर्नामेंटसाठी जी प्रॅक्टिस आहे ती ही आमच्याकडून करून घेतात, त्याला बाउट म्हणतात. बाउट.
0: बरं, जुडोची जी थ्रो पद्धती असते ती तू कोणती पद्धती वापरतो?
1: मी बॅक थ्रो जास्त वापरतो.
0: आणि तुझी आवडती पण तीच आहे?
1: हा.

0: बॅक थ्रोच.
1: अच्छा, मग बॅक थ्रो म्हणजे नेमकं काय?
0: बॅक थ्रो म्हणजे समोरचा जो आपला विरोधक आहे त्या विरोधाच्या पाठीमागे जाऊन त्याला उचलून म्हणजे फेकणे, आणि तो फेकला की आपल्याला पॉइंट मिळतात. पॉइंट म्हणजे चार जर पॉइंट मिळाले आपल्याला तर चार पॉइंट म्हणजे इपॉन असतो. इपॉन म्हणजे चित, म्हणजे आपण जिंकलो आणि समोरचा हारला.
1: अच्छा, हा जुडो गेम बद्दल तू आपल्या युवा मित्रांना काय सांगशील?
0: जुडो गेम बद्दल जुडो

0: असताना तुम्हाला मानसिक संतुलन सुद्धा खूप महत्वाचं आहे,
1: हो
0: बरोबर
1: हो
0: आहे.
1: हो
0: मग याची प्रॅक्टिस तुम्ही रोज करता, मग या प्रॅक्टिसचा वेळ प्लस कॉलेजचा अभ्यास दोन्ही वेळ मॅनेज होतो का?
1: हो होतो ना. सकाळी सकाळीची प्रॅक्टिस, नंतर कॉलेज, नंतर दुपारी जी वेळ मिळतं त्या वेळेमध्ये अभ्यास करणे, आणि संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिस 4 वाजता, 4 ते 6, आणि 6 नंतर जे वेळ मिळतो त्या वेळेमध्ये अभ्यास करणे.
0: मग तुला 12वीचा अभ्यास करताना, ह्याची प्रॅक्टिस करताना कसरतच झाली असेल,
1: हो हो
0: आणि या खेळासाठी तुला प्रोत्साहन कोणाकोणाकडून मिळतं?
1: प्रोत्साहन संपूर्ण घराकडनंच आहे, कारण घरातल्यांना सांगायला वाटतं की एक आपल्या घरातून एक कोणीतरी नाव मोठं करावं, आणि महाराष्ट्राचं, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव मोठं करावं म्हणून त्यांचं स्वप्न होतं की नॅशनलला मेडल मिळवावं मला, आणि मी ते स्वप्न पूर्ण केलं.
0: तू आता सांगितलंस की तुझी 12वी झाली, बरोबर आहे.
1: हो
0: त्यानंतर तू स्पर्धा परीक्षेचा क्लास सुद्धा करतोय असं
1: हाँ,
0: म्हणालस. मग तुला कोणत्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत?
1: मला MPSC द्यायची आहे.
0: एमपीएससीची
1: हो
0: तयारी करतोय. मग एमपीएससीची तयारी करत असताना अभ्यासाला 8-8 10-10 तास प्लस खेळाचं वेळ सगळं मॅनेज होतं का?
1: आता सध्याला म्हणजे जास्त लक्ष नाही अभ्यासाकडे, थोडं आता फक्त बेसिक्स करायलो, कारण अजून मला ज्युनियर, सिनियर, कॅडेट हे स्पर्धा खेळायचे आहेत. ह्याच्यातून मला ओवर इंटरनॅशनल साठी खेळायचं आहे, खेलो इंडियासाठी मला खेळायचं आहे. फक्त पुढचे बेसिक आतापासून करण्यासाठी ही मी हे क्लासेस ती लावलेले
0: तयारी
1: आहेत.
0: चालू केलीस? अरे वा, बरं. तू आत्ता सांगितलंस की स्पर्धेसाठी तयारी करतोयस,
1: हो
0: मग याआधी तू कुठल्या स्पर्धा वगैरे दिलेल्या आहेस का?
1: हो मी U17 ला आणि U19 ला 3 गोल्ड आहेत राज्याला, स्टेटला,
0: अच्छा,
1: 5 ब्राउन्ज आहेत, आणि नॅशनलला 1 ब्राउन्ज आहे.
0: अरे वा, म्हणजे तू स्टेट लेवलला पण खेळास आणि नॅशनलला सुद्धा
1: नॅशनलला पण
0: खेळास.
1: खेळलो.
0: आणि हा खेळ ऑलिम्पिक मध्ये आहे का?
1: हो ऑलिम्पिक मध्ये आहे, खेलो इंडिया मध्ये आहे.
0: अरे वा. आणि तू सांगितलंस की तू आता नॅशनलला सुद्धा गेलास, बरोबर आहे.
1: हो
0: मग नॅशनलचा एक प्लेअर म्हणून खेळत असताना काय होते तुझ्या मनामध्ये, कसं होतं, त्याचा सामना कसा केलास तू?
1: म्हणजे मला अभिमानच होता की महाराष्ट्राकडून मी खेळतोय, आपल्या महाराष्ट्रासाठी खेळतोय, आणि हे करण्यासाठी खूप कष्ट करावं लागतंय. जिल्हा, विभाग, राज्य, नंतर नॅशनल असतं, एवढे टप्पे पूर्ण करत नॅशनलपर्यंत जावं लागतं, आणि तिथं जाऊन आपली बाउट दुसऱ्या राज्यासोबत, म्हणजे गुजरात, आपलं हे पंजाब, हे बाकींच्या सोबत आपल्या तिथं बाउट लागत असतात. मग तिथं खेळायला गेल्यावर मला अभिमानच वाटला, आणि जिद्द होती की आपल्याला काहीतरी करायचं, आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचं घरच्यांचं नाव मोठं करायचं. कारण माझ्या वडिलांचं 1 वर्ष झालं किडनी ट्रान्सप्लांट झालं, किडनी ट्रान्सप्लांटच्या वेळेस माझं ही नॅशनलची म्हणजे ही आलती तारीख आलती की नॅशनलला जायचं होतं,
0: अच्छा,
1: आणि नॅशनल जायचं आणि तेव्हाच त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं.
0: बापरे, मग तर काही कसरतच असेल.
1: हो म्हणजे ते पण ऍडजस्ट केलं, हे पण ऍडजस्ट केलं, पण वडिलांनी मला सांगितलं होतं की तू माझ्याकडे जास्त लक्ष देऊ, तुझ्या तुझ्या देहाकडे लक्ष दे, कारण तुला ती स्वप्न पूर्ण करायची, ती स्वप्न पूर्ण झालं की मी आपोआप नीट होईल, त्याचं तू
0: अच्छा,
1: टेन्शन घेऊ नको
0: अरे
1: असं.
0: वा. म्हणजे वडील इतके आजारी असताना सुद्धा तुला पॉझिटिव्हली सपोर्ट करत होते, खूप
1: हो
0: छान गोष्ट आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला होतं की 10वी 12वीचं वर्ष असेल किंवा अशा अडचणीच्या वेळेला या गोष्टींना महत्व दुय्यम दिलं जातं,
1: हो
0: जे समोर आहे त्याला आधी प्राधान्य दिलं जातं.
1: हा
0: तरी पण वडिलांनी खूप चांगलं केलं. सोबतच तुझं या क्षेत्रातलं आयडियल कोण आहे?
1: आयडियल माझं अवतार सिंह म्हणून आहेत, त्यांना इंटरनॅशनलला गोल्ड आहे आणि खेलो इंडियाला पण गोल्ड आहे 2016 आणि 2018 मध्ये.
0: अरे वा, ते तुझे आयडियल
1: हो
0: आहेत, म्हणजे
1: आयडियल
0: तुला
1: आहे.
0: त्यांच्यासारखं बनायचं आहे,
1: हो
0: बरोबर आहे. मग तुझं इन फ्युचर करिअर तुला खेळातूनच करायचं आहे की एमपीएससी, तू सांगतोयस एमपीएससीतून
1: हा हा
0: एमपीएससी करायची, तर काय करणार नेमकं, खेळातून करिअर करणार का?
1: सध्या तर मी म्हणजे खेळातच करिअर करणार, जेवढं आपल्या महाराष्ट्रासाठी करता येईल मला तेवढं करणार, कारण पहिल्यापासून मला आवड खेळायची आहे. नंतर नोकरीसाठी MPSC ती करणार, कारण खेळाडू कोट्यातून नंतर MPSC
0: राखीव जागा
1: करणार.
0: असतात,
1: हो
0: बरोबर.
1: हो
0: बरं, तू याच्या मॅचेस खेळास, मग याच्या मॅचेसची निवड कशी होती? एज ग्रुपवर होती की वजन गटातून होते?
1: एज ग्रुप पण होती ना, वजन गटातून पण होती. म्हणजे एज ग्रुप U17 ला जर असलो आपण, तर U17 मधनं खेळायचं असलं तर आपल्याला U17 मधनं फॉर्म भरायचा, आणि वजन वजन गटातून खेळायचं. म्हणजे वजन गट म्हणजे 10-10 किलोचे वजन गट असतात, 1 40 झाले की 50, पुन्हा 60 70.
0: म्हणजे U17 मधून खेळायचं असेल तर तुम्हाला वजन ठरवून
1: हो
0: दिलेलं आहे,
1: हो हो
0: त्यापेक्षा वजन जास्त किंवा कमी असेल तर तुम्हाला खेळता येईल.
1: खेळता येत नाही,
0: अच्छा,
1: ओव्हरवेट चलत नाही.
0: ओव्हरवेट पण चालत नाही आणि लॉस वेट पण
1: हो
0: चालत नाही.
1: चलत नाही.
0: अरे बा, मग वेट मेंटेन करणं खूप महत्वाचं
1: हो
0: आहे.
1: हो वेट
0: मग तू
1: मेंटेन.

0: कसं करतो हे?
1: वेट मेंटेन म्हणजे आपलं दैनिक आहार जे आहे ते माझं जे आहे तेच असतं. सकाळचं जेवण हे ते नियंत्रित आणि व्यायाम एवढा असतो की ती कव्हर होतं, रिकव्हर होतं सगळं आणि आपलं वेट
0: अच्छा
1: तेवढंच राहतं.
0: बरं, एक खेळाडू म्हणून तू मैदानाचं काय महत्व सांगशील युवक मित्रांना, कारण आजची जी युवा पिढी आहे ती मोबाईल किंवा बैठे कामामध्ये जास्त आहे, तर त्यांना तू ग्राउंडचं महत्व काय सांगशील?
1: स्क्रीन टाइम कमीच यूज केला तर चांगला आहे, कारण मैदानी खेळ केलात तर आपलं शरीर चांगलं राहतं, तंदुरुस्त राहतं व आपल्या शरीराला एक शिस्त लागते की व्यायाम करायचं, सकाळी उठायचं, व्यायाम करायचं आणि ऊर्जा मिळते आपल्या शरीराला. त्यामुळे घरी घरचे घरी जे बसून आपण खेळ खेळतो ते खेळण्यापेक्षा आउटडोर जे आहे ते खेळ ते खेळावं. म्हणजे जुडो हा जुडोच ना खेळ नाही खेळला तरी चालेल, कबड्डी बाकीचे इतर खेळ खूप आहेत ते खेळले तरी चालतात.
0: अरे वा, म्हणजे खेळ खेळले पाहिजेत मुलांनी, त्यांना शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहणार आहे, आपण संतुलित राहणार आहोत, बरोबर आहे? सोबतच आपलं शरीर ही एक संपत्ती आहे आणि ही संपत्ती जपण्यासाठी आहार खूप महत्वाचा असतो, पण सध्या सर्वजण जंक फूडच्या मागे धावत आहेत, बरोबर आहे? इन्स्टंट इटिंग त्यांना खूप आवडतं, मग त्यांना तू काय सांगशील हेल्दी आहार कसा घ्यावा किंवा का घ्यावा?
1: आजकालची मुलं जंक फूड जास्त खातात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी ताजे फळं, पालेभाज्या, ड्रायफ्रुट्स वरती जास्त लक्ष द्यावे आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे, कारण बाहेरच्या पदार्थात म्हणजे आपलं घरचं जे पदार्थ आहेत तेच खावे.
0: एक खेळाडू म्हणून तू आहारात कशा कशाचा समावेश करतो?
1: मी सकाळी दूध, काजू, बदाम, पुन्हा कडधान्य, अंडे, सकाळी अंडे, संध्याकाळी अंडे, असं ह्या रुटीन असतो.
0: अच्छा, रुटीन ठरलेलं आहे
1: हो हो
0: आहारामध्ये. आणि जर तुला कधी जंक फूड खावं वगैरे वाटलं तर?
1: नाही नाही, ते आमचे कोच आहेत, ते कोच कोच कोचने जे आहार दिलेला असतो आम्हाला, मंथली जे आहार असतो तेच आहार आम्हाला घ्यावा
0: म्हणजे मंथली टाइम टेबल ठरलेला आहे,
1: टाइम
0: कोणत्या
1: टेबल.
0: दिवशी काय खायचं,
1: हो
0: कसं
1: हो
0: खायचं,
1: हो
0: किती प्रमाणात खायचं हे सुद्धा
1: सगळं
0: ठरलेलं.
1: सगळं
0: अरे
1: ठरलेलं.
0: वा, बरं, तू आतापर्यंत नॅशनल पर्यंत खेळलेला आहेस आणि
1: हा
0: तू सांगितलंस की हा गेम खेलो इंडिया आणि ऑलिम्पिक मध्ये
1: हो
0: सुद्धा आहे,
1: हो
0: तर तू याच्यासाठी काही प्रयत्न करतोयस का?
1: हो आता दिवाळीनंतर खेलो इंडियाचे ट्रायल्स आहेत, त्या
0: अच्छा,
1: ट्रायलसाठी फॉर्म भरणार आहे, तिथं देणार आहे. पुन्हा हे ज्युनियरची स्पर्धा असते, हे का हे सगळ्याकडेच आता फॉर्म भरून तिथं लक्ष देऊन अजून सातत्याने कष्ट करून अजून आता ब्रॉन्झ मिळालं पुढच्या वेळेस गोल्ड कडे लक्ष देणार.
0: अरे वा, म्हणजे तुझी तयारी खूप जोरात चालू
1: हो
0: दिसते. मग हे तयारी करत असताना कधी कंटाळा वगैरे येतो का?
1: कंटाळा म्हणजे कंटाळा येतच नाही, कारण आमचं ध्येय ठरलेलं आहे एकच की मेडल घ्यायचंय आपल्याला गोल्ड, म्हणून आम्हाला फक्त एक संडेला सुट्टी असते
0: अच्छा.
1: आणि आमचं रुटीन ठरलेलं आहे एक आठवड्याचा पूर्ण. मग ते आमचे कोच जे आहेत ते आम्हाला आम्हाला वाटलं जरी नाही वाटलं तरी ते करूनच घेतात.
0: म्हणजे कंटाळ्याचा काही विषयच
1: कंटाळ्याचा
0: नाही.
1: काही विषय नाही.
0: आणि तुला करिअरचं तू सांगितलंस की खेळातूनच करायचं आहे,
1: हो
0: शिवाय तुला ऑलिम्पिक आणि खेलो
1: खेलो
0: इंडियामध्ये
1: इंडिया
0: सुद्धा खेळायचं, त्यासाठी सुद्धा तयारी करतो आहेस, तर तू निश्चितच याच्यामध्ये सुद्धा यश मिळवशील. बरं अथर्व, शेवटी जाताना मी तुला असा प्रश्न विचारते, तुला आजच्या कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: मला माझ्या वडिलांसाठी पापा कहते हे बडा नाम करेगा.
0: अरे वा, तर युवा मित्रांनो ऐकूयात अथर्वच्या आवडीचं पापा कहते हे बडा नाम करेगा हे गीत.

0: गीतानंतर कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. अथर्व, तुझा अभ्यास प्लस तुला खेळाची आवड सुद्धा आहे,
1: हो,
0: दोन्ही गोष्टींची तू सांगड घालत नॅशनल पर्यंत यशाला गवसणी घातली. बरोबर आहे, म्हणजे देशपातळीवर आपल्या धाराशिवचं नाव नेलेलं आहे.

0: हो
1: आणि तू अजून प्रयत्नशील आहेस की तुला गोल्ड मेडल हवंय.
0: हो
1: सोबत तुला खेलो इंडिया ऑलिम्पिक मध्ये सुद्धा खेळायचंय, आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून सुद्धा खेळायचं असेल,
0: हाँ
1: तर हे खेळण्यासाठी तू लवकरात लवकर तयार हो, इथंपर्यंत जा आणि तुझं यश संपादन कर. यासाठी तुला सदिच्छा देते आणि ही मुलाखत इथं संपली असं सांगते. अथर्व, तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि आपल्या युवा दोस्तांना जुडो या खेळाबद्दलची माहिती दिलास. सोबत तुझं जे काही खेळाविषयीची आवड आहे याबद्दल सुद्धा तू युवकांना सांगितलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने तुझे आभार व्यक्त करते.
0: धन्यवाद.
1: युवा दोस्तांनो, आताचा पण घेभरारी कार्यक्रमात ऐकलात जुडो खेळाडू अथर्व बापू खंडागळे याची रागिणी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. दोस्तो हो, यासह आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेभरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रीण रागिणीला रजा द्या. नमस्कार.
2: श्रोतो, आत्ताच आपण जुडो प्लेअर अथर्व खंडागळे याची रागिणी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, लोकनेते, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत श्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी आवर्जून सहभागी व्हावं असं नम्र आवाहन श्री अजितदादा विचार प्रसारक मंडळ धाराशिवचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार गवारे यांनी केलं आहे.
2: श्रोतो, यासोबत आजचा घेभरारी हा युवक मित्र मैत्रिणीसाठीचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो, सायंकाळचे 7 वाजत आहेत. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वहिनीवरून आणि त्यानंतर वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15 आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही जाहिरात आणि संदेश मुंबई केंद्राच्या अस्मिता वहिनीवरून.

0: ची अस्मिता वाहिनी सायंकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्या

शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर .gov.in. हर घर

0: आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळात कोळसा खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात एनएचपीसीच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते जे पी नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. पेपर फुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
0: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज

0: सद्भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. याअंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ISV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
1: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र में.
0: नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं. तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव इथे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. तर वाशिममध्ये काँग्रेसच्या जिल्हा शाखेनं मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा काँग्रेसनं आज धुळ्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत विद्यार्थी आंदोलनावरचा लाठीमार. जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे.

0: विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:10 होत आहेत.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, दैनंदिन जीवनातील सर्व कामे, उद्योग, शेती, प्रवास, नवनिर्मिती या साऱ्यांसाठी ऊर्जेची मोठी गरज असते. ही ऊर्जा पेट्रोलियम पदार्थ आणि विजेच्या माध्यमातून येत असते. वीज निर्मिती करण्यासाठीच्या आतापर्यंतच्या विविध माध्यमांबरोबरच सध्या जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्रोताला मोठं महत्व प्राप्त झालंय. सौर, पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारतानं गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान प्रमुख सायमन स्टेल यांनीही घेतली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे केवळ ऊर्जेचीच गरज भागणार नसून त्याचा अनुकूल परिणाम हवामानावरही होणार आहे. श्रोते हो, देशात कोळशापासून पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. त्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपून जाणार आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या भारतासारख्या देशात सौर ऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनेही या वीज निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. फरक आणि अपारंपरिक ऊर्जेची आवश्यकता याविषयी अधिक जाणून घेऊया ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ सुनील जोगळेकर यांच्याकडून. श्रोते हो, गेल्या काही वर्षात देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलताना सुनील जोगळेकर म्हणाले,
1: अपारंपरिक ऊर्जा ही आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि गरजेची आहे. त्याच्यासाठी खूप फोकस्ड वेनी प्लॅनिंग करून देशाने अनेक ऍक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी केल्या. ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी, उदाहरणार्थ क्षमतेत वाढ. 2014 साली भारताची अपारंपरिक ऊर्जा लेवल 35 गिगावॉट होती. ती आता 2026 मध्ये 200 गिगावॉटच्या वरती झालेली आहे. म्हणजे प्रगती तुम्ही किती गेल्या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 200 च्या वर एवढी झालेली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपारंपरिक मध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा असते. त्याच्यात जी सौर ऊर्जा आहे याचं योगदान सर्वात जास्त आहे, जवळजवळ 90 गिगावॉट आहे. आणि हवेवर चालणारी जी आहे पवन ऊर्जा, त्याचं जवळजवळ 48 गिगावॉट आहे या 200 मधला यांचा शेअर. आणि मग वेगवेगळे हायड्रो आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे. तर हे अपारंपरिक ऊर्जेमध्ये प्रचंड जी वाढ झालेली आहे ती एकदम टार्गेट ठेवली होती आपण, स्वतःलाच घालून दिलेली की आपल्याला ती 50% जी देशातली इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणतो, मग वेगवेगळ्या त्याच्यात थर्मल असेल आणि कुठेही अजून असेल कोळशावरची वीज असेल सगळे, ही इन्स्टॉल्ड कपॅसिटीच्या 50% आपल्याला अपारंपरिक स्रोतातून करायचं टार्गेट होतं. आणि ते आपण दिलेल्या कमिटमेंटच्या 5 वर्ष आधी आपण ते करू शकलो, पोहोचू शकलो. हे केवळ चांगल्या पद्धतीने जे काम केलं या क्षेत्रामध्ये सरकारने त्याचं फलस्वरूप आहे. दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना फक्त सौर ऊर्जा म्हणजे सोलार पॅनल लावली की झालं असं नसतं. त्याला बरंच काही काही इतर गोष्टी, सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात त्याही गरजेचं असतं. जसं प्लांट लावला सोलार, तर ती वीज जी निर्माण होणार आहे ती ग्रीड मध्ये जायला ट्रान्समिशन नेटवर्क पाहिजेत. ती एनर्जी कारण जिथे निर्माण होते तिथे सगळा खप होत नाही, ती खप कुठेतरी दुसरीकडे होत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी ट्रान्समिशन नेटवर्क ची सुधारणा होणं गरजेचं असतं. आणि तसंच सोलार एनर्जी जी असते ही सूर्य असतानाच होते फक्त, तर त्यावेळेला जर डिमांड तेवढी नसेल तर ही ऍब्सॉर्ब करणं ही चॅलेंजिंग असतं. मग तिच्यासाठी आपल्याला बॅटरी स्टोरेज सिस्टीमच्या सपोर्टिंग जर केले तर याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला घेता येतो. म्हणजे त्या बॅटरी नंतर ऑफ पीक, सूर्य गेल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा विजेची गरज असते, डिमांड असते, तेव्हा या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला ती वीज वापरता येते. दुसरं एक सांगतायचं म्हणजे हे आपण

0: या क्षेत्रामधलं अतुलनीय काम असं केलेलं आहे जगामध्ये भारताने की अभिमानास्पद नक्कीच आहे. तर याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्याचे एक अजून फायदा म्हणजे सौर ऊर्जेच्या विजेचा दर जो एकेकाळी 17 रुपये प्रति युनिट होता तो आता जवळजवळ 2.5 रुपयावर आलेला आहे. अर्थात टेक्नॉलॉजी वाढत गेली, सेल्सच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याची इफिशियन्सीज वाढल्या, या सगळ्यामुळे प्रोडक्शन वाढलं, प्लस सिस्टीम मॅनेज चांगल्या पद्धतीने व्हायला लागली, त्यामुळे हे दर 17 रुपये प्रति युनिटवरनं 2.5 रुपयापर्यंत इतके कमी झाले आहेत. आणि ज्या सरकारने मोठ्या योजना केल्या आहेत जसं पीएम सूर्य घर योजना आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे, आणि पीएलआयच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये बॅटरी स्टोरेज बीईएसएस म्हणतो आपण, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, तर ती आहे फॉसिल फ्युएल्स कुठचेही डिझेल असो पेट्रोल असो किंवा कोळसा असो हे जेव्हा ऊर्जेमध्ये यांचं रूपांतर करतो तेव्हा ते जाळावे लागतात. आणि जाळलं की एक विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट गॅसेस निर्माण होतात, पण एक मोठा बाय प्रॉडक्ट म्हणजे CO2 गॅस, कार्बन डायऑक्साईड. या एमिशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठी हानी होते. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या देशाच्या भोवती जे कवच आहे त्याचं डिप्लिशन होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इतर प्रॉब्लेम्स UVs आत येणं आणि असे इतर प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर या दृष्टीने बघितलं तर CO2 कपात करणं हे सर्वात महत्वाचं कार्य या सौर ऊर्जेमुळे होतं किंवा पवन ऊर्जेमुळे सुद्धा. तर दरवर्षी कोट्यावधी टन CO2 याच्यामुळे टाळलं आहे. आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये CO2चं उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता, पूर उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो जो खंडित होऊ शकला असता. इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून, त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेव्हलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात. हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला थंड करण्यासाठी पाणी लागत नाही. कधी जाता येता पॉवर प्लांट बघितले असले, आपल्यातल्या अनेक लोकांनी बघितले असतील, तर कूलिंग टॉवर्स दिसतात असे मोठे असे पॉवर प्लांटमध्ये, आणि त्याच्यातनं पाणी पडत असतं आणि हे गॅसेस जे असतं ह्याला थंड करत असतं. तर तसं ह्या सौर ऊर्जेसाठी किंवा पवन ऊर्जेसाठी ह्याच्या इक्विपमेंट्सना थंड करण्यासाठी पाण्याचा वापर लागत नाही. त्यामुळे कोळशाच्या तुलनेत बघायचं झालं तर प्रदूषण हे 0% असतं. कारण कोळशाच्या ह्याच्यात CO2 तर होतोच, पण सल्फर आणि असे अनेक हानिकारक गॅसेस कोळसा जाळला की निर्माण होत असतात. तर सौर ऊर्जेमध्ये हे प्रमाण 0 होतं. हा खूप मोठा फायदा आहे. आणि आपल्याला भारताने जे जगाला कमिटमेंट केलेलं आहे की 2070 सालापर्यंत आम्ही नेट झिरो वर पोहोचणार आहोत, तर याचा अर्थ की हा जो प्रवास आहे नेट झिरोचा त्याचा 2030 हा मध्यबिंदू किंवा 50% लेवलवर पोहोचायचं टार्गेट आहे. आणि मग 2070 पर्यंत झिरो नेट झिरो लेवलला आपल्याला देशाला न्यायचं आहे. त्यामुळे वीज नवीनीकरण स्त्रोतामधून हे लक्ष गाठण्यासाठी सौर हा प्रमुख आधार आहे.
1: श्रोते हो, या प्रयत्नांचे दृश्य परिणाम आता आपल्याला दैनंदिन जीवनातही दिसून येत आहेत. वीज निर्मितीमुळे इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढली असून त्याचा परिणाम आता रस्त्यावरच्या प्रदूषणावरही होत आहे. याविषयी सुनील जोगळेकर यांनी सांगितलं.
0: असं आहे की आपल्या वाहनांमध्ये आपण पेट्रोल किंवा डिझेल वापरतो. आता हे टॅक्सी वगैरे गॅसवर चालतात. गॅस चालला तरी CO प्रमाण एमिशन होतं, पण त्याचं प्रमाण खूप डिझेल किंवा पेट्रोलपेक्षा खूप कमी असतं, त्यामुळे ते बेटर ग्रेड आहे. पण इलेक्ट्रिक केलं तर ह्याचं एमिशन 0 होतं. आणि हे जे एमिशन आहे कार्बन डायऑक्साईडचं किंवा इतर फ्लू गॅसेसचं, हे जे पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणे हानिकारक असतं, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर होणं खूप गरजेचं आहे. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की सगळीकडे वाहनांचं प्रदूषण एवढं व्हायला लागलं आणि फॉग व्हायला लागला, आणि हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय, जर इलेक्ट्रिक व्हेकल झाली आणि सौर ऊर्जेवर त्याचं चार्जिंग होऊ शकलं तर जवळजवळ 0 एमिशनची स्थिती गाठता येते. इवन सौर

0: ऊर्जा नाही जरी झालं थोड्या फार प्रमाणात थर्मल एनर्जीवरही निर्मित झालेल्या विजेचा वापर केला तरी कसं असतं ते एका पॉवर स्टेशन मध्ये असतं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये करता येतं. इंडियामध्ये बघायला गेलात तर ह्या वर्षातच पहिल्या क्वार्टरमध्ये 3 लाख ईव्हीज रजिस्टर झालेले आहेत म्हणजे जवळजवळ 54% वाढ झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. हे इंडिकेटर आहे की इलेक्ट्रिक व्हेकलवर लोकांचा विश्वास वाढायला लागलेला आहे लोकांना ह्याचं महत्व कळायला लागलेलं आहे आणि ह्याचं होण्याचं कारण आहे की जागोजागी चार्जिंग स्टेशन आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुधार फास्ट चार्जिंग ज्याला म्हणतो की मुंबई पुणे हायवेवर मधल्या ह्याच्यामध्ये स्टॉपवर जाऊन तुम्ही चहा कॉफी घ्यायचो तुमची गाडी चार्ज होऊन जाते असं सगळ्या टेक्नॉलॉजीचाही सुधार झालेला आहे आणि त्यामुळे ईव्हीज हा खूप उपयोगी देशाच्या दृष्टीने आहे कारण दुसरं म्हणजे आयात बचत होते. जवळजवळ 1.5 लाख कोटीची आयात ही आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यात बचत होऊ शकते आणि याचे दुसरे बेनिफिट्सही आहेत. याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग हे सगळं जे उत्पादन आहे त्याच्या फॅक्टऱ्यांना नोकरी मिळते लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असते.
1: श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान विभागाचे प्रमुख सायमन स्टेल यांनी भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीविषयी कौतुक केलं आहे. भारत जगातील अनेक देशांपुढे एक उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले,
0: गेले काही वर्ष ते सातत्याने भारताने स्टेप्स घेतल्या म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं 120 देशांना मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं त्यांच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधनं मला जे कळलं की त्यांच्या हे लक्षात आलंय की उत्पादनाचा हब होऊ शकतो भारत म्हणजे चायना प्लस वन हा एक पर्याय भारत होऊ शकतो बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये. सेकंड भारताची टेक्नॉलॉजीचं कौतुक आहे की तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी म्हणजे किंमत जगातील सर्वात स्वस्त नवीकरणीय वीज भारतात आहे हे अप्रिशिएट केलेलं आहे. आपण जे घेतलेल्या स्टेप्स आहेत हरित हायड्रोजन वगैरे त्याही जागतिक मंचावर लक्ष वेधतायत या सगळ्या गोष्टींनी एक इम्प्रेशन तयार होतं म्हणजे ते बघतायत होत आहे आपल्या देशामध्ये देश किती प्रगती करतोय आणि विकसशील देशांनाही टेक्नॉलॉजी देतोय वाढ व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय हे कौतुकास्पद आहे आणि त्यांनी भारताच्या सौर आणि पवन क्षमतेतील वेगवान वाढीचं त्यामुळे कौतुक केलंय. आता दुसरं महत्वाचं आहे एक अजून मुद्दा ज्याच्यात ह्युमन एलिमेंट येतो की जस्ट ट्रान्झिशन जस्ट म्हणजे जस्ट आत्ता असं नाही जस्ट म्हणजे योग्य सर्वांना भेदभाव न करता केलेला निर्णय तर जस्ट ट्रान्समिशन मध्ये ह्या धोरणाअंतर्गत कोळसाचा वापर कमी झाला तर कोळसा खनिज कामगारांचं काय होणार तर त्यांना हरित नोकऱ्यांमध्ये नेणे त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणे हे जे केलंय याचं त्यांनी खूप मोठं समर्थन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं वाक्य ते म्हणजे की भारताला त्यांनी इतर देशांसाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे पत्करलेला जो मार्ग आहे अपारंपरिक ऊर्जेचा त्याच्या वाढीचा कोणावरही अन्याय न होऊ देता करण्याचा पद्धत भारताने एक रस्ता बांधून दिलेला आहे ज्याचं कौतुक होत आहे याचा मला खूप अभिमान आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षातील अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणाचा फायदा आज दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे. वीज निर्मिती वाढल्यामुळे देशातील प्रवासाचा मोठा भार आता विजेवर चालणाऱ्या वाहनांनी घेतला आहे त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय. त्याचा परिणाम देशातील पर्जन्यमान सुधारण्याबरोबरच दैनंदिन जीवनावरही झाला आहे. जगभरात भारताच्या या पुढाकाराचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजेश शिरभाते.

0: आत्ताच आपण ऐकला वृत्तविशेष.
1: एफ एम वाहिनी 101.3 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतो, सायंकाळचे 7:30 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, घर शिवार या कृषी कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 31 आषाढ शके 1948, अर्थातच 22 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सेंद्रिय खतासाठी ताग लागवड कशी फायदेशीर आहे याविषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, जमिनीतील सेंद्रिय खताचं प्रमाण कायम ठेवण्यासाठी तागाचं पीक गाडणं गरजेचं आहे. कमी कालावधीत जलद वाढणारं आणि भरपूर पाला देणारं हे पीक आहे. तसंच द्विदल वर्गातील असल्यानं वातावरणातील नत्र कमी कालावधीत घेण्याची क्षमता या पिकात असल्यानं नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते. शेतकरी बंधूंनो, आठ साली ऊसाचं एकरी 100 ते 120 टन उत्पादन घेण्यासाठी जमिनीमध्ये वरच्या 1 फुटात सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 1% जास्त असावं. अशा जमिनीची सेंद्रिय खतामुळे सुपीकता वाढवून जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. जीवाणू कार्यक्षम राहण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण राखता आलं पाहिजे. ऊस लागवड करताना अगोदरच्या ऊसाचं हेक्टरी 7.5 ते 10 टन पाचट जमिनीत कुट्टी करून गाडावं. पाचटाच्या माध्यमातून 3 ते 4 हजार किलो सेंद्रिय कर्ब उपलब्ध होतो. आपला प्रदेश हा उष्णकटिबंधात असल्यानं जे काही सेंद्रिय पदार्थ जमिनीत आहेत त्याचं विघटन होण्याचा वेग जास्त आहे. त्यामुळं सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास होतो. हे प्रमाण कायम ठेवणं आणि वाढवण्यासाठी लवकर कुजणारं, मध्यम वेळ घेणारं आणि उशिरा कुजणारी सेंद्रिय खतं वापरल्यास कर्बाचं प्रमाण शाश्वत ठेवता येतं. शेतकरीबंधूंनो, शेणखताऐवजी ऊस लागवड करण्यापूर्वी 3 महिने अगोदर हिरवळीचं पीक म्हणून तागाची लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 टन बायोमास मिळतो. 1.5 महिन्यात ताग 7 फूट उंचीपेक्षा जास्त वाढतो. हा ताग गाडल्यानंतर त्यापासून हेक्टरी 125 ते 135 किलो नत्राची मात्रा मिळू शकते. शेतकरी बंधूंनो, म्हणजे शेणखताला पूरक पर्याय आपल्याकडे आहे. ऊस उत्पादन वाढीमध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सुपीकतेचा मोठा वाटा आहे. त्यामुळं जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म बदललेले आहेत. ऊस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर गेली 4 वर्ष ताग पिकानंतर 25 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करून खताचा हप्ता 25% कमी करून अपेक्षित ऊस उत्पादन मिळत आहे. शेतकरी बंधूंनो, नेहमी जर आपल्या शेतात आपण ऊस लागवड केली तर जमीन घट्ट होते. जर एखाद्या शेतकऱ्यानं सातत्यानं ऊस लागवड केल्यानं जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आणि उपलब्ध पालाचं प्रमाण कमी होऊन जमिनीचं पोट ढासळत आहे. पाण्याच्या अनिर्बंध वापरामुळं जमीन क्षारयुक्त आणि कठीण बनत चालल्या आहेत. या जमिनीत ऊसाची मुळे खोलवर जाण्यास अडथळे येतात. ही मुळे वरच्या थरात राहिल्यानं ऊस पडण्याचं प्रमाण वाढत आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर अनिष्ट परिणाम होऊन ऊस उत्पादन कमी होऊ लागलं आहे. शेतकरी बंधूंनो, ऊसाचं क्षेत्र ओलं असताना त्याची यंत्राच्या सहाय्याने तोडणी आणि ऊस वाहतूक होत असल्यानं जमीन घट्ट होत आहे. माती घट्ट झाल्यानं मुळांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळं पुरेसं अन्नद्रव्य न मिळाल्यानं ऊसाला अपेक्षित फूट न झाल्यानं ऊसाची संख्या आणि ऊसाचं उत्पादन कमी होत आहे. सातत्यानं ऊस लागवड आणि रासायनिक खतांचा अमर्याद वापर होत असल्यानं जमिनीचा पोत ढासळत आहे. जमिनीचा पोत सुधारल्याशिवाय ऊसाला अपेक्षित फुटवा फुटत नाही. ऊस पिकाची अन्नद्रव्याची गरज मोठी आहे. त्याकरिता जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. म्हणूनच शेतकरी बंधूंनो,

हिरवळीच्या खतासाठी तागाची लागवड करावी. सेंद्रिय खतासाठी शेणखत, हिरवळीचं खत, गांडूळ खत, प्रेसमड, कंपोस्ट खत, पाचट कंपोस्ट, कोंबडी खत, लेंडी खत, पेंडी वापरणं आणि शेतात शेळी मेंढी बसवणं असे पर्याय आहेत. या सर्वांमध्ये अत्यावश्यक अन्नद्रव्यानं संपन्न असलेल्या तागाचा हिरवळीच्या खतासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ताग हा कमी कालावधीत वाढणारं आणि भरपूर पाला देणारं पीक आहे. द्विदल वर्गातील असल्यानं वातावरणातील नत्र कमी कालावधीत घेण्याची क्षमता या पिकात असल्यानं नत्र जमिनीत स्थिर होण्यास मदत होते. तागाच्या फांद्या कोवळ्या आणि लुसलुशीत असल्यानं तंतुमय पदार्थाचं प्रमाण कमी असल्यानं कुजण्याची प्रक्रिया जलद होते. पिकांची मुळे खोलवर जात असल्यानं जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेतली जातात आणि पीक गाडल्यानंतर वरच्या थरात मिसळवली सुद्धा जातात. दीड महिन्याच्या कालावधीत विशेषतः नत्रयुक्त अन्नद्रव्य उपलब्ध होतात. उसाच्या पिकाला फुटवे फुटणं आणि वाढीच्या काळात हमखास हे अन्नद्रव्य उपयोगी ठरतं. जास्तीत जास्त अन्नद्रव्य थोड्याच कालावधीत तागानंतरच्या पिकाला उपलब्ध होतं. त्याकरिता आडसाली ऊस घेण्यापूर्वी जमिनीमध्ये हिरवळीच्या खतासाठी तागाचं पीक नक्कीच घ्यावं. शेतकरी बंधूंनो, तागाच्या पिकापासून हेक्टरी 30 टनापेक्षा जास्त बायोमास मिळत असल्यानं त्याच्यासाठी विशेष उत्पादन तंत्र वापरायची गरज पडत नाही. जमिनीला अन्नद्रव्य, ह्युमस, फल्विक ऍसिड, सेंद्रिय कर्प आणि नत्र वाढवण्यासाठी तागाचा फायदा होतो. त्याचबरोबरीनं कार्बनचं प्रमाण राखण्यासाठी निंबोळी पेंड, पीक फेरपालट, आंतरपीक, जमिनीत ओलावा आणि सेंद्रिय खत उपयुक्त ठरत आहे. शेतकरी बंधूंनो, ताग लागवड कशी करावी? शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम रोटारेटरनं पाचटाची कुट्टी केल्यानंतर त्याला पाणी द्यावं. तसंच जीवाणू खत वापरून पाचट कुजवून घ्यावं. त्यानंतर जमिनीत रोटारेटरनं मिसळून घ्यावं. त्यानंतर ताग पेरावा. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला तुमच्या शेतात पाण्याचा तुटवडा असल्यास मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तागाची पेरणी करून जेव्हा पावसाची सुरुवात होते तेव्हा त्या पाण्याचा फायदा त्या तागाला होतो. पेरणीसाठी एकरी 25 ते 30 किलो बियाणं वापरावं. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला ते पीक फेकायचं असेल तर 25% बियाणं जास्त लागतं. फेकून दिल्यानंतर फळपाळीनं झाकून घ्यावं आणि पावसाच्या ओलीवर वाढवून घ्यावं. हलक्या आणि मध्यम जमिनीत उसासाठी सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूंना तागाची पेरणी करताना आणि हा ताग नंतर गाळून सरीचा वरंबा आणि वरंब्याच्या सरी केल्या जातात. शेतकरी बंधूंनो, ताग गाळण्याचं तंत्र कोणतं आहे? तर तागाचं पीक पेरणीनंतर पावसाळ्यात 55 दिवसांनी, जर हिवाळा असेल तर 60 दिवसांनी आणि उन्हाळा जर असेल तर 65 दिवसांनी गाळावं. माती आड करणं मातीनं झाकून जाईल एवढ्याच खोलीवर गाडणं, त्यामुळं विघटनाची प्रक्रिया लवकर सुरू होते आणि पिकातील अन्नद्रव्य तात्काळ उसाला उपलब्ध होतात. गाडल्यानंतर पाऊस झाल्यावर 15 दिवसांत ताग कुजून जातो. अपरिपक्व ताग कितीही खोल गाडला तरी कुजतो, परंतु गाडण्यास उशीर झाल्यास त्या तागाला कमी खोलीवरच गाडलं पाहिजे. कोरडे हवामान असल्यास जास्त खोल गाडावं. ओलावा कमी असल्यास ताग गाडण्यापूर्वी 15 दिवस अगोदर पाणी द्यावं. हलक्या आणि मध्यम जमिनीत खोल गाडावं. खोल जमिनीत वरचेवर गाडावं. शेतकरी बंधूंनो, फुले दिसण्याच्या अवस्थेत पिकामध्ये नत्राचं प्रमाण, प्रथिनं आणि विद्राव्य पदार्थ अधिक असतात. पिकाच्या वाढीबरोबर नत्राची उपलब्धता 60 दिवसांपर्यंत उच्च पातळीवर असते. त्यानंतर तागाच्या पिकातील नत्राचं प्रमाण कमी झालेलं दिसून आलं आहे. म्हणूनच जर ताग हा फुलोरा अवस्थेत असेल तेव्हाच गाडावा. योग्य वेळी गाडल्यास सेंद्रिय पदार्थ आणि नत्र अधिक उपलब्ध होतो. तागाचं पीक हिरवं लुसलुशीत असताना आणि फुलं दिसताच 6 ते 8 आठवड्यांत शेतात मूलस्थानी नांगरटीद्वारे गाढावा. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही तो ताग शेतात गाढला असेल तर त्याला कुजण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. एखाद्या शेतकऱ्याला ताग गाढण्यास उशीर झाला असेल तर ताग कुजण्याची प्रक्रिया त्याला विलंब होतो. कुजण्यासाठी पुरेसा ओलावा आणि तापमान असल्यास 3 ते 4 आठवड्यांत कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते. शेतकरी बंधूंनो, हिरवळीचं पीक ऊस येण्यापूर्वी 1.5 महिना अगोदर गाडावं. साधारणपणे 30 टन सेंद्रिय ताग 2 महिन्यात उपलब्ध होतो. उसाबरोबर पेरलेलं तागाचं पीक बाळबांधणीच्या वेळी जमिनीत गाढावं. कोरड्या जमिनीत हलकं पाणी देऊन वापसा आल्याबरोबर हिरवळीचं पीक नांगराच्या सहाय्यानं जमिनीत गाढावं. पीक नांगरता

त्यांना गाडण्याची खोली ही 10 ते 15 सेंटीमीटर असावी. मंडळी, आताच आपण ऐकलीत सेंद्रिय खतासाठी ताग लागवड कशी फायदेशीर आहे याविषयीची माहिती. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया

0: या भक्तिगीतानंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात घर शिवार हा कृषी कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये आज हृदयरोग या विषयीच्या माहितीचा भाग पहिला आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर रणजित कदम.
1: डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आपण म्हणतो की हृदयाची धडधड वाढली तरी काळजी वाटते, कमी झाली तरी काळजी वाटते, तर निरोगी हृदयाचं धडधडणं कसं ओळखायला पाहिजे सर्वसामान्य माणसाने?
2: निरोगी हृदयाचं धडधडणं हे नॉर्मली माणसाला जाणवतच नाहीये, ते चालू असतं. नॉर्मली आपलं हृदय हे जवळपास 70-80 या स्पीडनी चालतं. जेव्हा हे हृदय फास्ट चालायला लागतं, जसं की 100 वरी जातं, तेव्हा आपल्याला कळते की आपली धडधड वाढते. जसं की आपण जेव्हा पळायला लागतो, थोडं फास्ट चालतो, तर आपल्याला थोडं छाती धडधडल्यासारखं वाटतं, म्हणजे ती धडधड वाढते. आणि कमी असेल तर आपल्याला तेही जाणवतं बऱ्याच वेळेस की एखादा ठोका चुकल्यासारखं वाटणं, कमी वाटणं किंवा चक्कर येणं वगैरे, ह्या बाकीचे पण लक्षण येतात त्या कारणाने. तर नॉर्मली आपलं 70-80 आणि ते आपल्याला जाणवत नाही.
1: बरोबर. म्हणजे जेव्हा धडधड वाढते तेव्हा ती
2: जाणवते
1: थकव्याच्या रूपामध्ये किंवा दम लागल्याच्या,
2: धाप लागल्याच्या रूपामध्ये.
1: परंतु बऱ्याच वेळा कमी जर झाली धडधड तर ती समजत नाही, तर ती कशी ओळखता येऊ शकते?
2: कमी धडधड झाली तर ती ओळखता येत नाही, पण त्याची आपल्याला लक्षणं जरूर दिसून येतील. जसं की आपल्याला थोडंफार चक्कर येणे, डोळ्याला अंधार येणे, किंवा कदाचित थोडं जरी चाललं, पायऱ्या 4 चढल्या तरी आपल्याला दम लागणे, हे लक्षणं आपल्याला दिसून येतील जरी धडधड नाही कळाली तरी.
1: म्हणजे कमी जरी झाली तरी चक्कर वगैरे येऊ
2: शकतो. बिलकुल बिलकुल.
1: अच्छा, आपला जो कार्यक्रम आहे हा आहे मुख्यत्वे करून स्त्रियांच्यासाठी. तर असं काही असतं का की स्त्रियांचं हृदय पुरुषांच्या तुलनेत कमी धडधडतं, जास्त धडधडतं, असं काही असतं का?
2: तसं प्रमाण तसं नाही आहे जास्त प्रमाणामध्ये, पण स्त्रियांमध्ये जे गोष्टी घडतात, जसं की प्रेग्नन्सी असेल किंवा हे मासिक पाळी असेल, त्याच्यामुळं स्त्रियांच्या हृदयामध्ये थोडेफार बदल असतात. जसं की प्रेग्नन्सी रिलेटेड असेल बघायला गेलं तर शरीरामधलं पाण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळं ठोके वाढतात, त्यामुळं थोडं ब्लड प्रेशर वाढतं, हृदयाचं प्रेशर वाढतं, त्यामुळं स्त्रियांना जनरली त्या पिरियडमध्ये दम लागणं, घाम येणं हे लक्षणं दिसून येतात. किंवा मासिक पाळीच्या वेळेस रक्तस्राव भरपूर गेल्यामुळं पण शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळेही हृदयावर प्रेशर येतं. तर ह्या गोष्टीमुळं हा फरक असतो, पण असं काही नाहीये. ह्या दोन तीन गोष्टीमुळे
1: सारखंच
2: असतं.
1: हृदयामध्ये झडपेसाठी एक प्रकारचं इंजेक्शन घेतलं जातं.
2: बरोबर.
1: तर बऱ्याच मुलांना जन्मतः झडप नसणं किंवा ती खालीवर असणं हा एक प्रकार आजकाल दिसून येतोय जास्त, आणि त्याचबरोबर हृदयाला छिद्र असणं, तर याची काय कारणं असू शकतात?
2: हृदयाला जे आपण सगळ्यात कॉमनली बघितलं जातं की हृदयाला 4 कप्पे असतात, तर जन्माच्या अगोदर किंवा जन्माच्या वेळेस की हृदयाचे वरचे जे 2 कप्पे असतात ते एकमेकाला कनेक्टेड असतात. पण जसं की 5-6 महिन्यामध्ये ती झडप बंद झाली जाते नॉर्मल पर्सनमध्ये, पण काही वेळेस ती झडप तशीच चालू राहते.
1: अच्छा.
2: पण जवळपास यंग एज पर्यंत त्याचा बऱ्याच लोकांना काही त्रासही होत नाही, पण जसं जसं वय वाढायला लागतं तसं तसं त्याचा त्रास चालू होतो. जसं की दम लागणं, छातीत प्रेशर येणं वगैरे, ह्या गोष्टी जसं जसं जाणवायला लागतात. ही नॉर्मल झाली. बाकीच्याही दुसऱ्या गोष्टी असतात की खालच्या 2 कप्प्याची झडप चालू राहते किंवा तो वीक पार्ट असल्यामुळं परत झडप चालू राहते, पण पहिली जी आहे ती नॉर्मलीच कंटिन्यू चालू राहते.
0: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदराअंतर्गत आताच आपण ऐकलीत हृदयरोग या विषयीच्या माहितीचा भाग पहिला आणि ही माहिती आपल्याला सांगत होते डॉक्टर रणजित कदम. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 23 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 8 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील आणि मंडळी आकाशाची स्थिती ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 96% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता

72% एवढी राहील आणि मंडळी उद्या 12 ताशी 12 किलोमीटर वेगानं नैऋत्य दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 23 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूया हे भक्तिगीत.

बरं तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील घर शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: श्रोतेव, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. आता ऐकूया श्रेया घोषाल यांच्या आवाजामध्ये विनायक दामोदर सावरकर यांची गीत रचना.

बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: आकाशवाणीच्या कर्णमधुर लहरीने होते सुरुवात मंगल धुनांची. मन करुणी प्रसन्न ऐकूया भक्ती संगीत. ऐकायला विसरू नका भक्ती संगीताचा कार्यक्रम दररोज सकाळी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती।

0: दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ऍप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. श्रोतो, एक निवेदन. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिले जाणारे दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 3 डिसेंबर रोजी दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रदान केले जातात. या राष्ट्रीय पुरस्कारांची मार्गदर्शक तत्वे राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध आहेत. या पुरस्कारासाठीचे नामांकन ऑनलाईन माध्यमातूनच केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अर्थात www.awards.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मागविण्यात येत आहेत. दिव्यांग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय पातळीवर होणार असल्याने ऑनलाईन अर्ज सादर करावे असं आवाहन दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव येथील माननीय सहाय्यक आयुक्त श्री देवदत्त गिरी यांनी केलं आहे. निवेदन संपलं.
2: महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व लोकनेते माजी उपमुख्यमंत्री दिवंगत श्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी आवर्जून सहभागी व्हावं असं नम्र आवाहन श्री अजितदादा विचार प्रसारक मंडळ धाराशिवचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार गवारे यांनी केलं आहे.
3: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
4: सेल सेल सेल, आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनी मध्ये महासेल सुरू. आपल्या कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींसाठी साड्या आणि रेडीमेड कपड्यांवर बंपर महासेल सुरू. जेंट्स साठी 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री, 1 जीन्स पॅन्ट खरेदीवर 1 जीन्स पॅन्ट फ्री, 1 टी-शर्ट खरेदीवर 1 टी-शर्ट फ्री. लेडीज साठी 1 ड्रेसवर 1 ड्रेस फ्री, 1 कुर्तीवर 1 कुर्ती फ्री. शिवाय लहान मुलामुलींसाठी पण प्रत्येक खरेदीवर सुद्धा 1 वर 1 फ्री.
5: मग येणाऱ्या सणासुदीची व लग्न सराईची खरेदी आजच करा व आपल्या पैशाची बचत करा. आमचा पत्ता प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी.
6: इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया.
1: FM वाहिनी 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
7: 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.

0: विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपरफुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत. तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. 4 आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे. मुख्य न्यायाधीश या प्रकरणी बंदीत असलेलं सीसीटीव्हीचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणार

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. आयएएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्यावर सेलिब्रेट करू शकते.
0: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं आयएनएस मालवण या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे 152 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत, पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशा 3 मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले.
2: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं.
0: आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते.
3: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र नहीं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि आयएनएस मालवण भारतीय नौदलात समाविष्ट. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झाले आहेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम.
1: महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, लोकनेते, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत श्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी आवर्जून सहभागी व्हावं असं नम्र आवाहन श्री अजितदादा विचार प्रसारक मंडळ धाराशिवचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार गवारे यांनी केलं आहे.
2: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, लोकरंग या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री दत्त भजनी मंडळ समतानगर धाराशिव यांनी गायलेले अभंग. गायक कलाकार आहेत जयश्री दत्तात्रय आंबेकर, आशा पांडुरंग व्यवहारे, स्नेहलता जगदीश कंकाळ, कल्पना भागवत शिंदे. संगीत साथ हार्मोनियम ज्योती वसंत शिंदे आणि तबला दिनकर आत्माराम माने. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: श्रीदत्त भजनी मंडळ समतानगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आत्ताच आपण ऐकलेत. गायक कलाकार होते जयश्री दत्तात्रयी आंबेकर, आशा पांडुरंग व्यवहारे, स्नेहलता जगदीश कंकाळ, कल्पना भागवत शिंदे. संगीत साथ होती हार्मोनियम ज्योती वसंत शिंदे आणि तबला दिनकर आत्माराम माने. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:45 होत आहेत. हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन छाए गीत कार्यक्रम बस थोड़ी ही देर में।
1: FM YD 101.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूजॉन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। श्रोतेहो रात्रीचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्र परमेश्वर आधारित कार्यक्रम हिंदी पत्रगीत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देवदास या चित्रपटामधील कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांनी गायलेलं नुसरत बदर यांचं गीत। संगीतकार आहेत इस्माईल दरबार। श्रोतो या गीताची पसंती कळवली आहे तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन सूरज जैन आणि PR जैन यांनी।

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी केके आणि सहकार्यांनी गायलेलं महबूब यांचं गीत. संगीतकार आहेत इस्माईल दरबार आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत बीड शहरातून प्रकाश पगारिया, पराग पगारिया आणि प्रदीप पगारिया.

श्रद्धो कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता गायाळ, सुनीताबाई गायाळ, सानिका गायाळ आणि गजानन गायाळ यांच्या मनपसंतीचं नायक या चित्रपटातील गीत.

श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया रावडी राठोड या चित्रपटासाठी ममता शर्मा आणि सरोष सामी यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत साजिद वाजीद आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिक्का बलविंदर विरक, जतई विरक आणि मिक्का विरक.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया राज या चित्रपटामधील अलका याग्निक आणि अभिजित यांनी गायलेलं नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनामधील समीर यांचं गीत. या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे आणि मिलिंद सरकटे.

श्रोताओ, हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया रोजा या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी गायलेलं आर के मिश्रा यांचं गीत. संगीतकार आहेत ए आर रेहमान यांनी. या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी आणि संजय जोशी.

श्रुतौ कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुक्काम पोस्ट अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव इथून शैलेंद्र पाटील शांताबाई पाटील सिद्धी पाटील आणि सृष्टी पाटील यांच्या मनपसंतीचं राजा हिंदुस्थानी या चित्रपटामधील उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत. गायक कलाकार आहेत उदित नारायण, सपना अवस्थी आणि अलका याग्निक. संगीतकार नदीम श्रवण.

श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया राम लखन या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि अनुराधा पोहडवाल यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनार हिल्स नागपूर इथून नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे आणि सीमा डोंगरदिवे.

श्रुतो फैज या चित्रपटासाठी सुनिधी चौहान आणि क्रसन सोनू निकम यांनी गायलेलं अनु मलिक यांच्या संगीत नियोजनामधील तेजपाल कौर यांचं गीत आपण ऐकूया. या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत बणाचीवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून सुप्रिया ओमकार विद्या साईनाथ आणि संस्कार.

फैज या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो या गीतासोबतचा हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदी बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.